आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
2: 13 जून, प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचं साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते आणि हे चांगलं नाही. काही दिवस तरी माणसानं मालकी हक्कानं राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढं नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक माणसाला आनंद किंवा समाधान हवं आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे, आपणच तेवढे बरे नाही आहे. दरवाजे, खिडक्या हे जसं घराचं साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसं साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथंपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो, अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो, कारकुनाचा असो, या देशातला असो किंवा त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा, तात्पुरतेपणा, तो कधीही कुठंही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावं. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन घेत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटतं. ज्या जाणीवेनं आपण सर्व ज्ञान मिळवतो ती जाणीव काय हे जाणण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसं वागण्याचं टाळलं तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं हे जरुरीच आहे. विकारांना वश न होता प्रारब्धानं आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचं काही चालणार नाही. आता बघा, थर्मामीटर आपल्याला ताप दाखवतो, ताप घालवत नाही. त्याप्रमाणे शास्त्र जे आहेत ते आपलं चुकतं कुठं ते दाखवतात, काय करावं ते दाखवतात, पण करणं आपल्याकडंच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदरानं करत नाही. म्हणून कसंही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेनं अश्रद्धेनं कसंही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेनं घेतलं तर विशेषच फळ आहे. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखानं प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484888.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789-8901.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800016512 ह्या क्रमांकावर.
2: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 5:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7919.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-1.
3: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 164वा, दशक 12व, समास 3रा, भक्त निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर अनेक लोक आहेत, त्यांनी विचारपूर्वक वर्तन करावं. इहलोक आणि परलोक यांचा विचार करावा. इहलोक साधण्यासाठी जाणत्या लोकांची संगत धरावी, तर परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. सद्गुरूला काय विचारावं हेही अनेकांना समजत नाही. अनन्य भावानं शरण जावं आणि मग सद्गुरूला 2 गोष्टी विचाराव्या. या 2 गोष्टी कोणत्या? देव कोण आणि आपण कोण, या गोष्टींचं विवरण करायला सांगावं. आणि मुख्य म्हणजे देव कोण आहे आणि आपण भक्त तो कोण आहोत, पंचकर्म महावाक्य विवरण केलेच पाहिजे. सर्व केल्याचं फळ शाश्वत हे निश्चल आहे हे ओळखावं. आपण कोण हा शोध घ्यावा. सारासार विचार केला तर शब्द हा शाश्वत नाही, तो जाणण्यासाठी आधी भगवंताला ओळखलं पाहिजे. निश्चळ, चंचळ आणि जड हा केवळ मायेचा विस्तार आहे. यामध्ये वस्तू म्हणजे परब्रह्म याचा समावेश होणार नाही.

मनुष्य नसेल तर त्याची उत्पत्ती कशी होईल? अन्न नसले तर उत्पत्ती कशी होईल? झाडे नसतील तर अन्न कसे निर्माण होईल? पृथ्वी नसेल तर झाडं कशी निर्माण होतील? पाणी नसेल तर पृथ्वी कशी निर्माण होईल? तेज नसेल तर पाणी नाही, वायू नसला तर तेज नाही असं जाणावं. अंतरात्मा नसेल तर वायू कसा निर्माण होईल? विकार नसेल तर अंतरात्मा असेल याचा विचार करा. पृथ्वी नाही, आपही नाही, तेज नाही, वायूही नाही, अंतरात्मा म्हणजे विकार नाही, तो निर्विकारी आहे. जे निर्विकार निर्गुण आहे तीच शाश्वताची खूण आहे. संपूर्ण अष्टधा प्रकृती नाशवंत आहे. नाशवंत समजून घेतले तर असलेल्याचं नसलेलं झालं. नाशवंत आहे हे समजल्याने समाधान मिळतं. विवेकाने विचार पाहिला तर सारासार मनाला दृष्टी येते, त्यामुळे हा विचार सुदृढ होतो. शाश्वत देव हा निर्गुण आहे अशी अंतरामध्ये खुणगाठ बाळगली पाहिजे. देव कळला, आता मी कोण हे कळलं पाहिजे. देहतत्व शोधायला हवं. मनोवृत्तीच्या ठाई मी तू पण आलेलं असतं. सगळ्या देहाचा शोध घेतला तर मी पण दिसत नाही. मी तू पण हे तत्वतः तत्वांमध्ये विलीन झालं. दृश्य पदार्थच ओसरतात तेव्हा तत्वामध्ये तत्व सरतं. मी पण तू पण हे उरत नाही, वस्तू उरते. पंचीकरण तत्व विवरण महावाक्य वस्तू आपणच आहोत. मी पण विरहित समर्पण केलं पाहिजे. ते भक्तांचं मूळ शोधून पाहिले असता आत्मा हा केवळ निरूपाधिक आहे हे लक्षात येतं. मी पण बुडालं, वेगळे पण गेलं. विवेकामुळे उन्मनीपद निवृत्तीपदास प्राप्त झालं. अनुभवामध्ये ज्ञान लय पावलं. ध्येयच साकार झाल्यानं ध्यान राहून गेलं. आ ब्रह्मस्तंभापर्यंत सर्व काही कार्यकारण सापेक्ष आहे असं समजून आल्याने सर्वांचा त्याग केला. जन्म मरण चुकलं, सगळं पाप बुडालं. यमयातनेचं निसंतान झालं, सगळी बंधनं तुटली. विचारामुळे मोक्ष प्राप्त झाला. सर्व जन्माचं सार्थक झालं. नाना संशय नष्ट झाले. नाना भीती धाक संपले. ज्ञान विवेकामुळे अनेक जण पावन झाले. पतित पावनाचं म्हणजे परमेश्वराचं दास तेच जगाला पावन करतात अशी ही प्रचिती अनेकांच्या मनाला आली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम तृतीय समास समाप्त.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो सढ़व नारद भक्ति सूत्र शांति रूपात परमानंद रूपाच या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. योगशास्त्रामध्ये सांगितलेले परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोधादी दुःख ही त्यामध्ये आहेत. विषय सुखरूप जरी वाटले तरी त्यापासून पुढे परिणाम दुःखरूप होतो. एखादं विष प्रथम मधुर वाटलं तरी परिणाम घातकच असतो. विषय सेवन करत असताना ते विषय संपादन करण्याकरता जे क्लेश होतात ते किंवा सुखकारक पदार्थांचा उपभोग घेतानाही त्या पदार्थाच्या विरुद्ध जे पदार्थ आहेत त्याविषयी मनात द्वेष असल्यामुळं सुखोपभोगकालीही ती द्वेषबुद्धी टाळता येत नाही. त्यालाच तापदुःख म्हटलं जातं. तसंच त्या विषयाचं सेवन करीत असताना तो भोग अनुकूल विषयाचे संस्कार निर्माण करीत असतो. असे अनंत संस्कार निर्माण होऊन अशांतता उत्पन्न होते. हे संस्कार दुःख सत्वरजतम या तीन गुणांच्या वृत्ती सुख दुःख मोह या रूपांनी दृष्टोत्पत्तीला येतात. त्या परस्पर विरोधी असल्यामुळं त्यांच्यापासून दुःख होतं. गुणाविना विषय भोगाचा व्यवहार होत नाही हा गुणवृत्ती विरोध होय. कदाचित अनुकूल विषय प्राप्तीमुळं अथवा विषयाच्या ठिकाणी झालेल्या अनुकूल बुद्धीमुळं क्षणिक सुख व आनंदाचं भान झालं तरी ते टिकत नाही. त्याच्या माग पुढं सगळं दुःखच दुःख असतं. कारण सुख हा विषय धर्मच नाही. विषय तमोगुणाचं कार्य आहेत आणि जड आहेत. सुख अथवा आनंद जडाचा धर्म आहे असं कुठंही सांगितलं नाही. जड हे असत आणि दुःख स्वरूप असतं असा वेदांत सिद्धांत आहे. म्हणूनच विवेकी साधक

सुजन हो, त्यातही काही भेद आहेत. कोणत्याही साधनात आनंद नसतो, साधनात क्लेश असतात हे या आधीच्या सूत्रामधून सांगितलं आहेच. योगामध्ये वृत्तीचा निरोध असल्यानं आनंदाचा भोग नाही. वृत्ती निरोध होण्यानं दृष्ट्याचं आपल्या स्वरूपामध्ये अवस्थान होतं, पण योगामध्ये दृष्ट्याचं स्वरूप आनंद नाही. आनंदाकार वृत्ती पण योगातिष्ठ नाही. असंप्रज्ञात समाधीमध्ये आनंद मानला जात नाही. तिथं आनंद भोगला जाईल तर आनंदाचा भोगता जीव होईल, तो दृष्टा राहणार नाही. तर भक्तीमध्ये आनंदाकार वृत्तीचा निरोध इष्ट नाही. सांख्य आणि योगमतामध्ये सत्वगुणाची परिणामरूप वृत्ती आनंद आहे, ती प्राकृत अतएव त्याज्य आहे. वेदांत शास्त्रात मोक्ष हा आनंदरूप मानला आहे, पण तिथे आनंदाचा भोग नाही. भक्तीमध्ये आनंदाचा भोग आहे. द्रवी भाव पूर्विका ही मनसो भगवदाकारता सविकल्पक वृत्ती रूपा भक्ती ही. म्हणजे अंतःकरणाला द्रवी भाव प्राप्त होऊन जी भगवदाकारता रूप सविकल्पक वृत्ती ती भक्ती. असं भक्तीचं लक्षण श्री मधुसूदन सरस्वती यांनी आपल्या भक्तिरसायन ग्रंथामध्ये सांगितलं आहे. आणखीही ते सांगतात, व्यक्ती भगवत भगवदाकारता रूप साख्या स्थायी भाव परमानंद साक्षात्कारात्मक प्रादुर्भवती स एव भक्तियोग इति तं परमं निरतिशयं पुरुषार्थ वदन्ति रसज्ञाः. तस्मात् अयं भक्तियोगः पुरुषार्थः परमानन्दरूपत्वात् इति निर्विवादम्. यथार्थास अंतःकरणामध्ये अभिव्यक्त झालेला भगवदाकारता रूप रतिस्वरूप स्थायी भाव परमानंदाचा साक्षात्कार रूपाने प्रकट होतो, तोच भक्तियोग आहे. त्यालाच रसज्ञ लोक परम अर्थात निरतिशय पुरुषार्थ असं म्हणतात. अतएव हा भक्तियोग परमानंद रूप असल्यानं स्वतंत्र पुरुषार्थ रूप आहे हे निर्विवाद सिद्ध होतं.

सुजनहो, श्री मधुसूदन सरस्वती भक्ती शब्दाची व्याख्या स्पष्ट करतात. ते म्हणतात, भजनम अंतःकरणस्य भगवदाकारता रूपं भक्तिरिति भाव व्युत्पत्त्या भक्तिशब्देन फलमभिधीयते. यथार्थ असा, भजन म्हणजे अंतःकरणाची भगवदाकारता रूपता तीच भक्ती. या व्याकरणातील भाव व्युत्पत्तीनं भक्ती पदाचा अर्थ केला तर तिचा फल असा अर्थ होतो, म्हणजे ती साधन भक्ती न

सुजन हो, याद भक्तीच्या परमानंद रूपतेचं वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी भगवान मुखानं केलं आहे. भगवान श्री कृष्ण उद्धवाला सांगतात, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा, मद भक्त सदा भोगिती. ज्या सुखाचे सुख प्राप्ती, विरोनी जाय चित्तवृत्ती, सुखे सुखरूप सर्वांगे होती, एवढी सुख प्राप्ती असे मद्भक्ता. इतर मी सांगो काही, मोक्ष सुखाच्याही ठाई, या सुखाची गोडी नाही, धन्य पाही हरी भक्त. वास्तविक अशा श्रेष्ठ सुखा करतात अनेक साधक नाना प्रकारची साधना करतात, पण त्या साधनानं ही शांती आणि परमानंद प्राप्ती त्यांना होत नाही. ऐशिया सुखा कारणे साधक क्षणती जीवे प्राणे, तपादि शरीर शोषणे, व्रत धरणे विषयांते. एक करिती योग याग, एक करी

तू असं संत महाराज म्हणतात, एवढा विचार आणि विस्तार करण्याचं कारण अन्य साधनं जशी क्लेशप्रद आहेत तशी भक्ती नाही.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
4: होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोत्यांनो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शनिवार. जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम. श्रोत्यांनो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व. सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने. 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवनरंग, संवादक सुषमा दाते. दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मै नमहा हा कार्यक्रम. संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांने यांनी. संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोत्यांनो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोत्यांनो, आज 13 जून. जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1983 पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली. 2000 आजच्याच दिवशी स्पेनमधल्या माद्रिद इथं एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने 12 लढतीत विजय मिळवला. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1831 प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1889 अभिनव भारत संघटनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म झाला. 1905 आजच्याच दिवशी इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीप सिंहजी यांचा जन्म झाला. त्यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. 1923 आजच्याच दिवशी गीतकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा सुद्धा जन्म झाला. 1967 आजच्याच दिवशी भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं निधन झालं. तर 1969 आजच्याच दिवशी विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षण शास्त्रज्ञ, टीकाकार आणि प्रभावी वक्ते तसंच राजकारणी केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांचं निधन झालं. 2012 आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: करायचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799-89-01।

कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि

0: संयुक्त विद्यमान घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फुल पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर झेंडू हे पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं जाऊ शकतं. या झेंडूच्या लागवडीच्या बाबतीमध्ये जेव्हा हंगामाचा विचार करतो आपण तर याची लागवड जी आहे खरीप, उन्हाळी आणि रब्बी हंगामात तिन्ही हंगामामध्ये केली जाऊ शकते. झेंडूची लागवड जी आहे जर आपण उशिरा खरीपचा विचार केला तर जूनचा मध्यकाळ आणि पुनर्लागवड त्याची जी आहे ती जुलैच्या मध्यकाळामध्ये, रबीचा जर विचार केला तर सप्टेंबरच्या मध्यकाळामध्ये लागवड आणि ऑक्टोबरच्या मध्यकाळामध्ये त्याची पुनर्लागवड, आणि उन्हाळ्याचा विचार केला तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड आणि पुनर्लागवडीची वेळ जी आहे ती फेब्रुवारी मार्च, अशा पद्धतीनं हंगामानुसार झेंडूची लागवड होऊ शकते. आता या झेंडूच्या लागवडीच्या बाबतीमध्ये अनेक बाबी तंत्रज्ञानामध्ये येतात, पण साधारणतः जातीचा जर विचार केला तर रब्बी हंगामाकरता पुसा नारंगी गेंडा, पुसा बसंती गेंडा टायगर जी पिवळ्या व लाल रंगामध्ये मिळते, आफ्रिकन जायंट जी डबल ऑरेंज व डबल येलो असंही तिला म्हणतात, आणि इनका हायब्रिड असे काही वाहन आहेत की जे रब्बी हंगामामध्ये आपण घेऊ शकतो. उन्हाळी हंगामाच्या दृष्टिकोनातून क्रँकर जॅक आणि लोकल अशा जाती आहेत, आणि खरीप हंगामामध्ये आफ्रिकन जायंट, टॉल येलो किंवा कॅलकट्टिया अशा घेऊ शकतो आपण. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण रबी आणि उन्हाळी हंगामाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर याच्यामध्ये ज्या ज्या जाती आपण सांगितल्या त्या निवडून आपण लागवड करू शकतो. रोपवाटिका जी असते ती अतिशय चांगल्या पद्धतीने बनवायची असते. बियाण्याची शुद्धता ही जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने शुद्ध बियाणं आणायचं, आणि ही जी बियाणं आहे साधारणतः 1 एकराकरता 200 ते 300 ग्रॅम बियाणं लागतं. रब्बी हंगामासाठी साधारणतः 150 ते 200 ग्रॅम बियाणंसुद्धा एकरी पुरेसं आहे. याच्यामध्ये थायरम आणि कॅप्टन याची जर बीज प्रक्रिया करून घेतली तर अतिशय चांगलं असतं. गादीवाफा जो असतो तो गादीवाफा साधारणतः 60 ते 75 सेंटीमीटर जो आहे तो रुंद आणि 15 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर उंचीचा तयार करायचा. या गादीवाफ्यावर आपण जे आहे त्याची जे रोपं तयार करायची. 1 एकर लागवडीसाठी साधारणतः 3 मीटर लांब आणि 60 सेंटीमीटर रुंदीचे 6 ते 8 गादीवाफे पुरेसे असतात. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जर विचार केला झेंडूमध्ये तर झेंडूचं झाड जे आहे ते अतिशय जोमानं वाढणार आहे, त्याच्यामुळे नत्रयुक्त खताची जास्त गरज असते. स्फुरद व पालाशाचीही मध्यम प्रमाणात त्याच्यासाठी गरज असते. तर अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हेक्टरी 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टर जर दिला तर या झेंडूच्या पिकासाठी अतिशय चांगला असतो. लागवड करताना 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये 30 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर असं अंतर ठेवून जर लागवड केली तर चांगलं राहतं. आणि जे आहे या पद्धतीनं जर लागवड करायची झाली तर याच्या संदर्भामध्ये पाण्याचं ज्या ठिकाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तिथं ओलीत जर दिलं आपण, विशेषतः रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये जर विचार केला तर त्याला पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत जमिनीच्या प्रकारच्यानुसार हंगामानुसार देणं केव्हाही चांगलं असतं, पण ते संरक्षित ओलीत देताना शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा. रबी हंगामात झेंडूच्या पिकास एकूण साधारणतः 6 ते 8 पाण्या पाळायच्या लागतात. झाडांना वाढीच्या कोणत्याही अवस्थेत पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि पिचिंग ही एक महत्त्वाची बाब आहे झेंडूमध्ये, म्हणजे झेंडू पिकामध्ये काही जातींना झाडाच्या वरच्या बाजूला जास्त फुलधारणा होते. उदाहरणार्थ आफ्रिकन जायंटचं घेता येईल किंवा पुसा नारिंगी गेंदा, या जातीमध्ये काय होतं की झाडाचा शेंडा जर खुडला तर सर्व बाजूला फुलधारणा होईल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल. तर याला शेंडा खुडणे ज्याला पिचिंग म्हणतो आपण ते करू शकतो, पण प्रत्येक जातीमध्येच पिचिंग करावं असं काही नाही, शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली करावं. लागवडीनंतर पुनर्लागवडीनंतर साधारणतः 30-40 दिवसांनी हे लागवड पिचिंग आपण सांगत असतो, पण पुन्हा एकदा मी सल्ला देईल की पिचिंग करताना शास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. आणि हे सगळं करत असताना आपण जेव्हा हे सगळं करतो तर याच्यासाठी ज्या काही छोट्या छोट्या बाबी आहेत तंत्राच्या, या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे जे विषय विशेषज्ञ आहेत करडा येथील कृषी विज्ञान केंद्र, त्याच्यामध्ये विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला आणि याविषयी अधिक चांगल्या प्रकारे जर का तंत्रज्ञान माहिती करून घेतलं आणि आवश्यकतेनुसार वापरलं तर नक्कीच आपल्याला झेंडूमध्ये फायदा होईल आणि आपल्या अधिकाधिक उत्पादन मिळेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या. 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-719.

0: पूर्वी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
1: होय,
0: क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचे जगणं तुमचा आवाज. मी यामिनी पानगावकर ठाणे येथून बोलत आहे. मला आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. सुप्रसिद्ध कवी, हिंदी चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी हे नाव समोर आले की कभी कभी मेरे दिल में, मैं पल दो पल का शायर हूँ, अभी ना जाओ छोड़ कर, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, अशी अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात. ये दुनिया अगर मिल भी जाए तू हिंदू बनेगा, औरत ने जन्म दिया, या गाण्यांचा उल्लेख टाळून लेखाला सुरुवात करणे अशक्यच. शुभांगी खरे यांनी साहिर लुधियानवी यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. साहिर एक शब्द गारुड असं पुस्तकाचं नाव आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात न डोकावता त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांमधून व्यक्त झालेले विचार त्यात वाचायला मिळतात. काही व्यक्ती वयाने कर्तृत्वाने कितीही मोठ्या असल्या तरी त्यांच्यावरील आदरभाव प्रेम हे त्यांचा उल्लेख एकेरी करूनच व्यक्त करता येतो. अशांपैकीच एक आहेत साहिर. त्यांच्या अनेक गीतांचे अप्रतिम रसग्रहण केलेले पुस्तक म्हणजे साहिर एक शब्द गारुड. लेखिका आहेत शुभांगी रामदास खरे. शुभांगीताईंनी पोस्ट ऑफिसमध्ये 30 वर्ष नोकरी करून 2021 स्वेच्छानिवृत्ती घेतली. पोस्ट खात्यातील रुक्ष वातावरणातही त्यांनी आपली शालेय जीवनापासूनची हिंदी गाणी ऐकण्याची आवड जपली. त्यांचे वडील संगीतप्रेमी आणि लग्नानंतरचा जोडीदारही, त्यामुळे संगीताची आवड निवृत्तीनंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी शास्त्रीय संगीतही शिकायला सुरुवात केली आहे, त्याचबरोबर पौराहित्याचेही त्या शिक्षण घेत आहे. लहानपणापासून शायर गीतकार साहिर लुधियानवी यांनी त्यांच्या मनावर गारूड केले होते. त्यांच्या शब्दांनी प्रभावित होऊन त्या गाण्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करून काही लेख त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केले. त्या सर्व लेखांचे एकत्रीकरण करून त्यांनी रसिक वाचकांसमोर सुंदर अनुभूती देणारे पुस्तक ठेवले आहे, आणि ते पुस्तक म्हणजेच साहिर यांचे चरित्र. खरं तर हे चरित्र नाही, तर साहिर यांच्या वैयक्तिक आयुष्यात न डोकावता त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांमधून व्यक्त झालेले विचार शुभांगीताईंनी आपल्या पुस्तकात मांडले आहेत. साहिर यांच्या परिचयाच्या पहिल्या प्रकरणात त्यांनी शालेय जीवनापासून त्यांच्या गाण्यांनी आपल्याला कसे प्रभावित केले ते लिहिले आहे. पुढील 24 प्रकरणे म्हणजे 24 चित्रपटांची कथा व त्यातील गाण्यांमागची रंजक कहाणी. एकामागून एक सरस अशा चित्रपटांची नावे अनुक्रमणिकेत बघूनच पुस्तक वाचायची उत्सुकता बळावते. चित्रपटातील प्रसंग, गाण्यामागची पार्श्वभूमी, कुठल्या कलाकारांवर ते चित्रित झाले आहे, गाण्याचे गायक गायिका वादक आणि त्यात वापरलेल्या वाद्यांचा उल्लेखसुद्धा लेखिकेने केला आहे. चित्रपट कधी प्रदर्शित झाला, त्यावेळची देशातील सामाजिक व राजकीय परिस्थिती काय होती इत्यादी बाबींचा विचार करून गाण्यांमागील दृष्टिकोन त्यांनी समजून घेऊन लिहिला आहे. सर्व माहितीपूर्ण लेख वाचताना ते गाणे नव्याने मनात रुजते. एका चित्रपटातील ती सर्व गाणी पुन्हा पुन्हा ओठावर येतात, ऐकाविषयी वाटतात. अवघ्या 118 पानांचं पुस्तक असलं तरी ते चवीचवीने वाचायला हवे. गाण्यांमधील अर्थ साहिर यांच्या आयुष्याशी कसा जोडला आहे तेही पुस्तकात उलगडून दाखवण्यात आलं आहे. गाण्यांसाठी निश्चित केलेले गायक गायिका आयत्यावेळी अपरिहार्य कारणाने उपलब्ध होत नाहीत, अशावेळी ते गाणे कोणाकडून गाऊन घेतले याचाही तपशील वाचायला मिळतो. उदाहरणच द्यायचं झालं तर हम दोनोमधील अल्ला तेरो नाम हे गाणं प्रथम MS सुब्बलक्ष्मी गाणार होत्या, पण काही कारणामुळे ते लता दिदींकडे आले. दिदींच्या स्वर्गीय आवाजाने अजरावर प्रार्थनेचा उदय झाला. काही ओळींमध्ये किंवा शब्दांमध्ये दृश्यानुरूप बदल करावे लागतात, त्याचेही नमुने पुस्तकात वाचायला मिळतात. गाण्यांबरोबरच सिनेमाला मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड संबंधी माहिती वाचताना लेखिकेचा एकूणच चित्रपट आणि गीतांचा अभ्यास दिसून येतो. नुसतेच एखाद्या आवडत्या कवीच्या गाण्यांबद्दल वरवरचे हे लिखाण नसून चित्रपटाचा प्रचंड मेहनतपूर्वक सर्वांगीण अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक खरोखर संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. साहिर यांच्या गाण्यांवर अन्य ज्येष्ठ कवी गीतकार यांनी काढलेले प्रशंसनीय उद्गारसुद्धा लेखिकेने उद्धृत केले आहेत. त्याचबरोबर अनेक गाण्यांचे चित्रीकरण कुठे कुठल्या वातावरणात केले याचे सुद्धा छान वर्णन आहे. हमराज चित्रपटातील हे नीले गगन के तले हे गाणे निसर्गाच्या सान्निध्यात दार्जिलिंगमधील टॉय ट्रेन, हिमालयातील पर्वतराजी, रोपवेमध्ये रमलेले दोन प्रेमजीव यांचे प्रणय दृश्य हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. नीलकमलमधील बाबुल की दुवाए लेती जा हे गाणं ऐकताना डोळे भरून येतात. त्याचप्रमाणे या गाण्याचे वर्णन वाचतानाही डोळे पाणा होतात. चित्रलेखातील सर्वच अविस्मरणीय गाण्यांचे अप्रतिम रसग्रहण करण्यात आले आहे. खास करून मन रे तू काहे ना धीर धरे शगुनमधील चित्रपटातील तुम अपना रंजोगम या गझलच्या विश्लेषणामुळे अर्थ समजल्याने ती गझल अधिकच श्रवणीय झाली. मुझे जिने दो चित्रपटाचे रसग्रहण वाचून चित्रपट बघण्याची इच्छा झाली नाही तरच नवल. 1958 दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी पराभूत झाले तेव्हा त्यांनी फिर सुबह होगी हा सिनेमा बघितल्याचेही वाचायला मिळते. या सिनेमातील वो सुबह कभी तो आएगी या शीर्षकगीतातील आशावाद फार छान पद्धतीने पुस्तकात सांगितला आहे. जाल चित्रपटातील ये रात ये चांदनी फिर कहा या गीतातील प्रतिकात्मक शब्दांचे व गीता बाली यांच्या अभिनयाचे वर्णनही सुरेख आहे. इज्जत या न गाजलेल्या सिनेमातील जागी बदन में ज्वाला सैया तूने क्या कर डाला हे व ये दिल तुम बिन कही लगता नहीं या गाण्यांवरील भाष्य छानच आहे. चंबल की कसम चित्रपटातील सिमटी होई ये घडिया व धनवान सिनेमातील ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं या दोन उत्तम काव्यांचे रसग्रहणही वाचायला हवे. साधना, गुमराह, दिल ही तो है, कभी कभी, त्रिशूल या चित्रपटांच्या कथा व त्यातील गाण्यांबद्दलही लेखिकेने विस्ताराने लिहिले आहे. साहिर यांची वेगवेगळे संगीतकार आणि गायकांबरोबरची ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रेही आकर्षक आहेत. अनघा प्रकाशनाने साहिर एक शब्द गारुड हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सुप्रसिद्ध चित्रकार कवी लेखक रामदास खरे यांनी मुखपृष्ठ केले आहे. पुस्तकाला प्रस्तावना गीतकार व पटकथा लेखक विक्रम श्रीराम एडके यांची आहे. आजच्या तरुण पिढीतील वाचकांना जुन्या कलाकारांची ओळख व्हायला या पुस्तकाची नक्कीच मदत होईल. संग्रही ठेवून निवांत क्षणी एकेका चित्रपटावरील लेख वाचताना त्यातील गाण्यांचा आस्वाद घेताना नक्कीच मूड छान होईल यात शंकाच नाही. ऐकत रहा विश्वास रेडिओ.
0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-790.
4: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया नीरज यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात लाल पत्थर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
4: घरद्वार या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, चंद्राणी मुखर्जी आणि पौर्णिमा यांच्या आवाजात.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मनपसंत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अमित खन्ना यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% पर्यंत सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिक करा।

चमन को बेच दे, हवा को बेच।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या, या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. वर्मा मलिक यांची गीतरचना, संगीतकार सोनी कोमी आणि चित्रपट आहे मान गए उस्ताद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक.
3: 788 मौसम या चित्रपटामधलं हे गीत आहे गुलजार यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे गणेश यांचं आणि हे गीत ऐकूयात एक नारी दो रूप या चित्रपटामधलं.

0: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हम नौजवान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
3: कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया यश चोपडा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, लता मंगेशकर आणि इला अरुण यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे शिवहरी यांचा.

राहण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना आणि भावना शाह यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे कुलवंत जानी यांची. ऐकूया कौन जेता कौन हारा या चित्रपटामधलं हे गीत.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
5: द्या. अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत, राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे लव्ह स्टोरी या चित्रपटामधलं.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. झूठा सच या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-791.
2: नक्षलालपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात हिना या चित्रपटामधलं गीताला संगीत साज आहे रवींद्र जैन यांचा.

अरे पता होता तो बेटा मैं करती परिवार नियोजन।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मोहम्मद रफी यांनी गायलेलं. नक्षलाल पुरी यांची गीतरचना ऐकूया गुन्हा और कानून या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं.

खुदा खूब हो तुम हंस दो।

0: करण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800-16512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, जवानी दिवानी या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांनी गायलेलं जीवन एक संघर्ष या चित्रपटामधलं गीत. गीतरचना आहे जावेद अख्तर यांची, संगीतकार लक्ष्मीकांत वैरेलाल.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300-16512 आणि 94239-84888.
2: ए आर रहमान, कादर गुलाम मुस्तफा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शौकत अली यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार ए आर रहमान आणि हे गीत आहे फिजा या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788.
3: यानंतरचे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं, संगीत दिलं आहे अविनाश व्यास यांनी आणि चित्रपट महासती सावित्री.

मागे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.

0: रेडी हो विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही भक्ती रचना ग.दि. माडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनल. गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही.
3: होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
4: जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत. ग दि माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.

0: स्पॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-19।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। आणि आता वेळ झाली आहे दिनांक 13 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची। मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे। फिफा वर्ल्ड कपचा भव्य उद्घाटन सोहळा रंगला, क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले। जगातील सर्वात लोकप्रिय आणि रोमांचक खेळ असलेल्या फुटबॉलच्या महायुद्धाला 11 जून पासून दिमाखात सुरुवात झाली। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 बलाढ्य देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप 2026 क्रीडाप्रेमींसाठी अभूतपूर्व धमाका ठरणार आहे। 48 संघ यामध्ये विजेतेपदासाठी भिडणार आहेत। या ऐतिहासिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण बघून क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले। मेक्सिकोच्या ऐतिहासिक स्टेडियमवर संस्कृतीचा मेळा अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा झाला। उद्घाटनाचा पहिला मुख्य सोहळा मेक्सिको सिटीमधील ऐतिहासिक एस्टाडिओ अझ्टेका येथे पार पडला। 3 वेगवेगळ्या देशात वर्ल्ड कपचे सामने होणार असल्याने यंदा फिफा कडून 3 देशात स्वतंत्र उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे। मेक्सिको मधील सोहळ्यात तिथली पारंपरिक कला पापेल पिकाडो आणि लोकनृत्यांचा अप्रतिम नजराणा देशभरातील क्रीडाप्रेमींना पाहायला मिळाला। येत्या 19 जुलै पर्यंत चालणाऱ्या या भव्य स्पर्धेत अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे। आता वळूया पुढील बातमीकडे। 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जून पासून सुरू। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 6 जून 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले असून राज्यातील 9 विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा 16 जून पासून सुरू होणार आहेत। 12वीची परीक्षा 8 जुलै पर्यंत तर 10वीची परीक्षा 30 जून पर्यंत चालणार असल्याची माहिती मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत 6 जून 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। मंडळांच्या माहितीनुसार इयत्ता 12वीची लेखी परीक्षा मंगळवारी 16 जून ते बुधवार 8 जुलै या कालावधीत होणार आहे। इयत्ता 10वीची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंगळवार 16 जून ते मंगळवार 30 जून या कालावधीत होणार आहे। 10वीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देखील याच कालावधीत पार पडतील। दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आता वळूया पुढील बातमीकडे। आषाढी वारीपूर्वी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे जतन आणि संवर्धन पुरातत्वाच्या मार्गदर्शनानुसार 3 दिवसात अंतिम निर्णय। कोट्यावधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती चिरकाल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे। मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ तज्ज्ञांमार्फत विठ्ठल मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले। या संदर्भातील आवश्यक सल्लामसलत केल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात संवर्धनाचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। मूर्ती संवर्धनासंदर्भात आयोजित बैठकीनंतर जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलत होते। या बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती आणि सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक महाराज मंडळी, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मूर्ती संवर्धन तज्ञ उपस्थित होते। आता वळूया पुढील बातमीकडे। 51 फुटी धर्मध्वज शिलान्यासाने सिंहस्थाच्या तयारीचा श्रीगणेशा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे बिगुल नाशिकमध्ये वाजले असून गंगा गोदावरी पुरोहित संघातर्फे गुरुवारी रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळा धर्मध्वज शिलान्यास पूजन करण्यात आले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. वेदमंत्रांच्या जयघोषात आणि शास्त्रोक्त पद्धतीने गंगा पूजन करण्यात आले. या प्रसंगी श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी गोदावरी मंदिरातील 31 फुटी तर सिंहस्थाच्या 51 फुटी मुख्य धर्मध्वजाचा शिलान्यास करण्यात आला. पंचरत्न आणि सुवर्ण मोतीचा समावेश करून पारंपरिक धार्मिक पद्धतीने हा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कमला एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यास महापौर हिमगौरी अडके आहेर, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदींसह आखाड्यांचे प्रमुख साधुसंत आणि भाविक उपस्थित होते.
2: आता बातमीपत्रात आणखीन एक विशेष बातमी. श्रोतेहो, आता आपल्या नाशिकमध्ये दर शनिवारी नाशिकच्या अगदी मध्यवर्ती म्हणजेच इंदिरानगर भागात दर्जा आणि गुणवत्तेने श्रेष्ठ व्यावसायिक आणि कृषीजन्य विविध पदार्थ आता एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. खास नाशिककरांचे

0: आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
3: कार्यक्रमात. आता ऐकूया संसार या चित्रपटामधलं गीत. सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आहे विश्राम बेडेकर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500

0: मध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो, तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
5: कॅनरा. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: का करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-2626 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर।
2: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

வேலை, எல்லா தந்தமுதாய் ரங்கள்.

0: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले आणि आशा चिल्ले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कवी यशवंत देव यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9492984888.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788.
2: ऐकणार आहोत गुळाचा गणपती. या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं.

0: ही गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं.

0: बाळू होता बोट भर रोग घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू बाळू म्हणे की इथे चलो उन्हात तापू लागे वाळ बाळूला ती लागे पोळ उन्हात तापू लागे वाळ बाळूला ती लागे पोळ या इवल्याशा खोपेत वाळू रडला झोपेत बाळू रडला झोपेत
1: एक वन होत वेळूच त्यात घर होत साळू

0: निजला तोड़िया तो बालू निजला तोड़िया तो एकदा पाऊस लागे बोलू भिजली वाळू भिजले वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डारा खाली आली साळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा साळून मग केलं काय कोचित धरला त्याचा पाय साळून मग केलं काय कोचित धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुळ बांधून गेलं साळूच घर राहून गेलं साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू साळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर साळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आकुड संध्याच्या
1: पाठी काय गं बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच
1: ते कसं
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग
1: बर
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही GST भरणा एकदाच
1: स्मार्ट प्लॅन
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: प्लॉट घेण्याचा करता विचार आता होणार स्वप्न साकार क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026 NA रेसिडेन्शियल प्लॉट NA कमर्शियल प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट फार्म हाऊस प्लॉट अँड विलास एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 to 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7
4: शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पाहुला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दी. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दि माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासात पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेंशियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
4: आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधला.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
2: जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आता ऐकूयात राम उगावकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं.

0: तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जन्मठेप। या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी।

सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाय नाशिक मेट्रो घेऊन येत आहे. जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाय नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

परसातील घरगुती कुक्कुटपालनासाठी अत्यंत उपयुक्त गिरराज कोंबडी पालन। शेतकरी बंधूंनो, स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडी पालन हा एक उत्कृष्ट असा रोजगार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीपासूनच कोंबड्या पालन करीत आहेत। या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळत असल्यामुळे

0: मुळे शेतीला जोडधंदा म्हणून पुढे येत आहे. हा व्यवसाय व्यापारी दृष्टीने चालण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी मागील 4 ते 5 वर्षापासून अधिक मांस उत्पादनासाठी सशक्त गिरास कोंबडीचे पिल्ले ग्रामीण युवकांना माफक दरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करडापुरी क्षेत्रावर गिरास कोंबडी पालनाचे प्रात्यक्षिक तसेच ग्रामीण युवक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गिरास कोंबडीचे वैशिष्ट्ये, गिरास कोंबडी गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते. गिरास कोंबड्याला कुठल्याही वातावरणात सहजासहजी एकरूप होतात. या कोंबड्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. या कोंबड्यापासून अधिक मांस तसेच भरपूर अंडे मिळतात. या कोंबडीचे मांस चविष्ट असते. या कोंबड्याच्या अंड्यातून सशक्त पिल्ले जन्माला येतात. या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते. या कोंबडीच्या वयात येण्याचा कालावधी 166 दिवसाचा आहे. गिरास कोंबडीचे व्यवस्थापन. कोंबडी पालन व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास बराच फायदा होऊ शकतो. यामध्ये कोंबड्यांच्या खाद्यावर व्यवस्थापनावर जास्त लक्ष केंद्रित केल्यास या व्यवसायापासून बराच आर्थिक फायदा होऊ शकतो. सुरुवातीपासून ते बाजारपेठ देण्यापर्यंत गिरास कोंबड्याची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्षापासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. गिराजाची जी 1 दिवसाची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो. तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात याप्रमाणे द्यावे. म्हणजे आलेला ताण कमी होतो. त्यानंतर दुसऱ्या व चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून 1 प्रतिजैविक अँटीबायोटिक किंवा अँटीबायोटिक द्यावी लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे रोगापासून संरक्षण मिळते. 5व्या व 6व्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे. 7व्या दिवशी लासोटा लस द्यावी. लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. 15व्या दिवशी गंभोर लस द्यावी. गिरास कोंबडीचे लसीकरण याप्रमाणे उपाय केल्यास 1 दिवस इलेक्ट्रॉल पावडर 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात. 2 ते 4 दिवस अँटीबायोटिक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. 5व व 6वा दिवस बी कॉम्प्लेक्स 20 मिली 100 पक्ष्यांना याप्रमाणे. 7व्या दिवशी लासोटा 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात. 15व्या दिवशी गंबोरो 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात. 25 ते 30 दिवसाच्या यामध्ये लिव्हर टॉनिक देण्यात यावे. खाद्य. गिरास कोंबड्यांच्या खाद्याबाबत सांगायचं झाल्यास सुरुवातीला 2 दिवस भरडलेला मका द्यावा आणि नंतरचे 4 आठवडे त्यांना स्टार्टर फीड द्यावे आणि त्यानंतरचे 4 आठवडे त्यांना फिनिशर फीड द्यावे. यामुळे कोंबडीचे 8 आठवड्यांनासुद्धा खाद्य देत राहिल्यास त्याप्रमाणे वाढ होते. म्हणजे जेवढे जास्त दिवस कोंबड्या ठेवल्या व त्यांना खाद्यपुरत राहिले त्यापासून अधिक मांस मिळेल व आर्थिक नुकसान होणार नाही. या कोंबड्यांसाठी तापमान याप्रमाणे दिल्यास आपल्याला मर्तुकीचे प्रमाण व त्याचा वाढीवर चांगला परिणाम होऊ शकतो. 1व्या आठवड्यामध्ये 95 डिग्री फॅरनहाईट, 2व्या आठवड्यामध्ये 90 डिग्री फॅरनहाईट, 3व्या आठवड्यामध्ये 85 डिग्री फॅरनहाईट, 4व्या आठवड्यामध्ये 80 डिग्री फॅरनहाईट, 5व्या आठवड्यामध्ये 75 डिग्री फॅरनहाईट, 6व्या आठवड्यामध्ये 65 डिग्री फॅरनहाईट आणि 7व्या आठवड्यामध्ये 60 डिग्री फॅरनहाईटपर्यंत असायला पाहिजे. कोंबडीचे घर बांधताना पक्ष्यांना 1 दिवसाच्या पिल्ल्यापासून तर 2 महिने म्हणजे बाजारपेठे नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते. यामध्ये 100 पक्ष्यांना 10 बाय 11 चौरस फूटची खोली बांधावी लागेल. कोंबडीचे पूर्व पश्चिम घर बांधावे. जागा उंचवट्यावर असावी. पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी. कोंबडीच्या घरात सतत खेळती हवा असावी. कोंबडीचे घर मुख्य रस्त्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असावे. यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं. सुधीर मोघे यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात। हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी।

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात, जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात, आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात, जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत पाहुणी या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9492984888.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं.

0: राहण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8990.
1: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत सलामी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
1: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7189
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे गंगाधर महांबरे यांची. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात टीम मीना यांच्या आवाजात.

जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी प्रपुरिका जोशी, किरवाणी, दिल की नजर से। आपण एकांत मध्ये आहोत, रात्र मस्त शांत चढत आहे आणि एक गझलची धून हळूवार शेजारी ऐकू येत आहे। वेळ कुठे केव्हा सरला असा प्रश्न पडतो आणि तुम्ही काही क्षण तरी ट्रान्स मध्ये पोहोचून जाता। थोड्याच वेळात शांत झोपेच्या स्वाधीन होता। काही फिल्मी गाणी, एखादा खयाल, सुगम संगीत मधले एखादे गाणे कधीतरी आपल्याला इतके का आवडते? त्याचे कारण नक्की असावे की त्यातला तरल शृंगार रस। किरवाणी हा राग मध्ये अशी भरपूर गाणी तुम्हाला आढळतील जी आपल्या मनात कुठेतरी घर करून आहेत। ह्या किरवाणी राग गाण्याच्या बऱ्याच मोठ्या कलाकारांनाही मोह आवरला नाही। गेले 3-4 दशक मध्ये सर्वात लोकप्रिय गझल गायक मेहंदी हसन, गुलाम अली, जगजीत सिंग यांच्या किरवाणी राग मधल्या गझल ऐकाल। भारतीय फिल्म मधली सर्वात प्रथम हिट जोडी राज कपूर आणि नरगिस, गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीत होते शंकर जयकिशन यांचे, फिल्म होती चोरी चोरी। ही फिल्म इंग्लिश फिल्म इट हॅपन्स वन नाईट ह्यावर आधारित होती। तर चोरी चोरी फिल्म मधले आजही हे गाणे मन्नाडे यांच्या आवाज मधले खूप प्रसिद्ध असे, किरवाणी रागातलेच। आ जा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो। आजही 6 दशक पूर्वीचे हे गाणे किती लोकांच्या आठवणीत आणि होठात सहज बसले आहे।

लाल पत्थर से गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं, मैंने हंसने का वादा किया था कभी। राखी आणि विनोद मेहराच्या निरागस नात्यातला तरल रूप देणारे किरवाणी रागातलेच हे गाणे। तेवढ्याच इनोसंट दिसला आपला मराठमोळा भोळा अमोल पालेकर, सर्वांची आवडती फिल्म गोलमाल मध्ये। आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो। आरडी चे म्युझिक ऋषिकेश मुखर्जी यांचे डायरेक्शन आणि किरवाणी राग, सर्व कॉम्बिनेशन अगदी बिंदिया गोस्वामीच्या मोठ्या डोळ्यात सहज दिसलं। लताजींचे एक राधा एक मीरा ह्याच रागावर एकांतात घेऊन जाणारे हे गाणे, सारंगीची धून, लता दिदीचे ताने, आपले इतके सुंदर नशीब होते की आपल्याला ही गाणी ह्या काळातल्या संगीतकारांनी कंपोज करून बसून आपल्याला तृप्त केले, म्हणून आजही ही गाणी एवढी लोकप्रिय आहे। मनाला ताजी तवानी करणारी, टवटवीट करणारी। धीरे धीरे चल चांद गगन में, दिल की नजर से, नजरों की दिल से।

आणि आर डी बर्मननी मंजिल याही गाण्याला किरवाणी रागातच ओवले. रिमझिमे रे सावन, संपूर्ण मरीन ड्राइव्ह, रिमझिम पावसात हातात हात घालून भिजणारा अमिताभ आणि मौसमीचे धावताना निघारस हसू, आठवलं किरवाणी.

असा आशा पारेख सायकल वर मैत्रिणी बरोबर जाऊन राहिली आहे आणि जीप मधून आपला हिरो रफीच्या आवाज मध्ये पुकारता चला हूं मैं असे म्हणत दोन्ही हाताने तिला प्रेमळ साथ घालताना जे म्युझिक वाजले आहे ना त्याला अजूनही तोड नाही. ऐकाल पाय आणि मन थिरकायला लावणार गुणगुणायला लावणार हे गाणं. म्हटलं ना काही रोमॅन्टिक गाणी ही अशीच आयुष्यभर समृद्ध करून गेली. प्रियकरनी साथ घालावी ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा आणि आपला माहोल असा मस्त रोमांटिक होत जातो. संगीत हे संस्कार घडवते. ज्यांच्या हृदयात संगीत आणि कला वास करतात ना असे शुभ्र कळ्यासारखे सुवासिक सूर सतत भरत जातात. कट्यार काळजात घुसली हा सिनेमा सुबोध भावे एक शिष्याचा अगदी शास्त्रीय संगीत वर सर्व गाणी अगदी अवीट श्रवणी अशीच होती. त्यातलीच एक कव्वाली सच्ची तेरी खुदाई यार इलाही मेरे यार इलाही आह असीम. तेव्हा खानसाहेबचे डोळे बघाल तेव्हा सुबोध भावे ह्याच्या चेहऱ्याकडे बघाल संपूर्णपणे दोघे अक्षरशः जगले आहेत ही कव्वाली. बादल की बूंद सागर की लहर का गीत है ये दुनिया असीम गोड वाटले. कव्वालीच्या रचनेत राहूनही अमर्याद स्वातंत्र्य आले आहे. किरवाणी रागच हाही मोहिनी घालणारा इथेही आहे. फिल्म गीत गझल ऐकले ह्या रागात तर ह्यामध्ये भक्तिरस खूपच छान फुलला आहे. शब्द सूर आणि कट्यार काळजात घुसले. किरवाणी राग सारखे गोड कलाकारांना घडवणारे सूरपैकी एक संपूर्ण अशा स्वरूपात सातही स्वर असलेला गांधार आणि दैवत कोमल असलेला मोहिनी घालणारा अवीट गोड राग भक्तिरस

त्यात किरवाणी सारखा शृंगार आणि भक्तिरसाची रचना ह्या खूप खुलल्या. महफिल मध्ये गुरुची बंदिश एखादा राग ऐकत असतो, त्यातले भाव, सूर, ताल मधल्या श्रुती ह्या फक्त निरागसपणे विनम्र होऊन नतमस्तक होऊन फक्त झेलायचे असतात. घेत राहावे ओंजळ भरून. जेव्हा त्याच्यातला कलाकार गातो ना, मयूर नाचत असतात त्याच्या शब्दात, तेव्हा ते फक्त कलाकार असतात. त्यांची कला 52 नक्षी सुवर्ण होऊन तप्तपणे झळकत असते. आणि जेव्हा ते उंच आलाप घेतात ना, त्या उंचीपर्यंत त्या आलाप आणि ताण्यामधल्या सूर्याच्या तप्त किरणाने आपण नाहून निघालेलो असतो, तृप्त होऊन. प्रपुरिका किरवाणी राग.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
1: अपराधी या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार प्रेम धवन यांचं संगीत असलेलं मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 7887
3: या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं योगेश यांचं गीत। गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
3: अनवर सागर यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी, तर चित्रपट आहे दिल का क्या कसूर.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
2: या चित्रपटामधलं विठ्ठलभाई पटेल यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना बद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
4: यांच्या स्वरात अंजान यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट हेरा फेरी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89-01.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। नमस्कार श्रोतेओ, मी सुषमा दाते, जीवनरंग या कार्यक्रमात आज मी दिनेश रुद्र सरांची मुलाखत घ्यायचं ठरवलंय। ते धुळ्यात असतात आणि ते नारायण बुवाच्या समाधीच्या आवारात राहतात। नारायण बुवाची समाधी हे एक विशेष स्थान आहे। अध्यात्म, संस्कृती आणि संगीत याचा त्रिवेणी संगम तिथे आढळतो आणि या नारायण बुवाच्या समाधीला 125 वर्ष पूर्ण झाल्याने तिथे काही उत्सव समारंभ झाला, त्याविषयी आणि एकूणच नारायण बुवांच्या समाधीविषयी हे सगळं जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे। नमस्कार दिनेश सर।
6: नमस्कार सुषमाताई।
5: आपलं वास्तव्य अगदी बालपणापासून या समाधीच्या परिसरातच झालं ना, थोडं तुमच्या बालपणाविषयी, शिक्षणाविषयी आणि तुम्ही काय करता याबद्दल सांगा आणि मग आपण समाधीच्या उत्सवाकडे वळूया।
6: श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पट्ट शिष्य अर्थात श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना हृदयच मानायचे असे श्री नारायण बुवा साहेब यांचं संन्यासानंतरचं नाव जे झालं ते पद्मनाभ स्वामी महाराज। या पद्मनाभ स्वामी महाराजांच्या वंशामध्ये माझा जन्म झाला, हे खरोखरच माझं भाग्य। त्यांच्या या मठामध्येच जन्माला आलो। बालपण अतिशय आनंदात गेलं। महाराजांचं अध्यात्म, संगीत, खेळ आणि शिस्त या सगळ्यांमध्ये बालपण गेलं, त्याच्यामुळे आयुष्य एका सुरळीत मार्गावरती गेलं। स्वतः नारायण बुवा साहेब हे संगीत प्रेमी होते म्हणण्यापेक्षा स्वतः गायन शिकलेले होते। लखुनाना पटवर्धन यांच्याकडे त्यांचा गाण्याचा अभ्यास झालेला होता।
5: मग तुम्ही लहानपणापासून संगीत शिकलात का, म्हणजे तुमच्याविषयी आधी सांगून मग आपण नारायण बुवांकडे येऊ।
6: हो चालेल। माझं लहानपण म्हणजे संगीत घराण्यात असल्यामुळे काका वडील हे उत्तम गायक असल्यामुळे लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि म्हणूनच लहानपणीच साधारण 7वी 8वी मध्येच मी तबल्याचा क्लास माझे गुरुजी श्री सदाशिवराव गुरव सर यांच्याकडे जॉईन केला आणि मग तेव्हापासून तबल्याची आवड निर्माण झाली। मठामध्ये नियमित हरिपाठ, भजन, संगीताचे कार्यक्रम होत असल्यामुळे आणि त्यावेळेस लहानपणी धुळ्यात सुद्धा अनेक गाण्याचे कार्यक्रम होत असत, त्या गाण्याच्या कार्यक्रमांना जाणं, वेगवेगळ्या तबलजींची भेट घेणं, त्यांचा तबला ऐकणं याच्यामध्ये अधिक अधिक रुची वाढत गेली लहानपणापासूनच।
5: म्हणून तुम्ही सुरापेक्षा तालाकडे वळला।
6: हो
5: आणि मग आता काय करता?
6: आत्ता मी सध्या धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कूलमध्ये किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये मी उपशिक्षक म्हणून काम करतो आणि गेल्या 30 वर्षापासून आदर्श संगीत विद्यालय तबला हे विद्यालय चालवतो। माझ्याकडे अनेक विद्यार्थी विशारद ही पदवी घेऊन उत्तम तबलजी म्हणून कार्यरत आहेत, काही तबला शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत, अनेक विद्यार्थी आता सध्या शिकत सुद्धा आहेत।
5: आणि तुमच्या घरात तबला कोणकोण शिकलं?
6: माझ्या घरामध्ये तसा शास्त्रीय तबला मीच शिकलो,

0: त्याच्यानंतर माझा पुतण्या संकेत सोहम आणि आत्ता मुलगा हा उत्तम वाजवतो आहे सध्या. ही परंपरा काका आणि वडिलांकडूनच माझ्यापर्यंत आली.
1: आणि स्त्रियांमध्ये कोणी तबला शिकलं का तुमच्या घरातल्या?
0: हो, माझी मिसेस तबला विशारद झालेली आहे.
1: अरे सांगायला पाहिजे.
0: तिचं खरं लग्नानंतर तिने गाणं आणि तबला या दोघी विषयांमध्ये तिने तबला ही पद तबला विशारद ही पदवी प्राप्त केली आणि सध्या काही बॅचेस सुद्धा ती घेत आहेत.
1: बरोबर. आणि आता या नारायण बुवांच्या समाधीविषयी तुम्ही थोडं आम्हाला सांगा.
0: 1901 सालच्या वैशाख शुद्ध द्वादशीला श्री नारायण बुवा साहेब यांनी आपली समाधी घेतली. ही समाधी आणि त्या संदर्भातली जागा हे सगळं श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे दुसरे शिष्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना सगळं दाखवून ठेवलं होतं की या ठिकाणी नारायणाची समाधी होईल. मग आता ज्या ठिकाणी हा नारायण बुवांचा मठ समाधी उभी आहे ते ठिकाण जे आहे ते आधीच नरसिंह सरस्वतींनी दाखवून ठेवलं होतं आणि बरोबर त्याच वेळी नारायण बुवांची समाधी ही त्या ठिकाणी झाली. आणि मग तेव्हापासून जवळपास आत्ता 1901 ते 2025 हे 1625 वर्ष श्री नारायण बुवांचं शतकोत्तर समाधी वर्ष म्हणून हे वर्ष साजरं केलं गेलं. या संपूर्ण काळामध्ये दरवर्षी दत्तजयंती उत्सव आणि श्री महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असे दोन मोठे उत्सव साजरे होत असतात.
1: आणि मग त्या उत्सव साजरे होतात त्यावेळेला काय होतं?
0: उत्सव साजरे होत असताना हा जो पुण्यतिथी महोत्सव जो आहे हा हरिनाम सप्ताह असतो. म्हणजे पहिल्या दिवसाच्या सकाळी भजन झाल्यानंतर जे नामस्मरण सुरू होतं ते थेट महाप्रसादाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे एकादशीच्या सकाळपर्यंत हे नामस्मरण झांज वाजवून केलं जातं. पूर्वी ही वीणा किंवा तंबोरी घ्यायचे आणि साधारणतः प्रत्येक भक्त आपली एक एक तासाची सेवा या ठिकाणी मठामध्ये देत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम असतात, प्रवचन होत असतात, गाण्याचे कार्यक्रम होत असतात, असे अध्यात्माचे कार्यक्रम होतात, वेगवेगळ्या विविध सांस्कृतिक जेणेकरून लोक त्यात गुंतून राहतील किंवा लोकांना त्यातून काहीतरी अध्यात्म किंवा ज्ञान मिळेल अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम.
1: आणि एक काम चांगलं होतं समाधीत म्हणजे कधी कर्मकांड सांगितली नाहीत तुमच्या इथे समाधीमध्ये, विचार सांगितले आणि आपल्या धर्माबद्दलचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.
0: हो हो, सगळ्यांशी उत्तम वागा, जे चांगलं असेल ते घ्या, जे दुसऱ्यांना चांगलं असेल ते द्या, एवढाच जास्तीत जास्त हा भाग जो आहे तो मठात सांगितला जातो. ज्याला जे जे शक्य आहे ते ते चांगलं त्याने करत राहावं हे साधारण त्याच्यातून आपल्याला सांगण्यात येतं मठातून.
1: असं मी ऐकलं की मंदिरात अष्टपदी गायनाची एक परंपरा आहे, ती काय आहे?
0: हो, ही अष्टपदी गायनाची जी परंपरा आहे या अष्टपदीवरतीच नरसिंह सरस्वती स्वामी महाराज पद्मनाभ स्वामींवरती खुश झाले आणि त्यांना अनुग्रह दिला. अष्टपदी म्हणजे गीतगोविंद. गीतगोविंद हे जयदेव कवी ज्या होते त्यांनी हे गीतगोविंद लिहिलं. याला अष्टपदी का म्हणतात? तर प्रत्येक गीतामध्ये 8 पद आहेत आणि ही राधा कृष्णाची रासलीला किंवा शृंगार असे अनेक त्याच्यामध्ये विरह मिलनाची कथा आहे, प्रेमाची कथा आहे, त्यात अनेक अशा गोष्टी राधा कृष्णाच्या संदर्भात आहेत. आणि राधा किंवा कृष्ण हे वेगळे नाहीतच, हे एकच आहेत. तर हे सगळं त्या अष्टपदींमधून आपल्याला कळत असतं.
1: आणि ते वेगवेगळ्या रागामध्ये त्याची मांडणी होते का?
0: हो, वेगवेगळ्या रागांमध्ये या अष्टपदींची मांडणी आहे. त्याच्यामध्ये पुरिया धनाश्री आहे, भूप आहे, कलावती आहे, हंसध्वनी आहे, भैरवी आहे, मालकंस आहे, बागेश्री आहे, असे अनेक राग
1: परंपरेने ते आस्था गायत अष्टपदी गायनही होत राहत आहे. आणि आता ह्या 125वा उत्सव जो झाला त्यात काय काय कार्यक्रम झाले?
0: 125व्या समाधी उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी श्री महाराजांच्या चरित्राचं जे अनंतराव देशपांडे यांनी लिहिलं त्या चरित्राचं प्रकाशन झालं. या चरित्र प्रकाशनासाठी अंमळनेरचे संत श्री सखाराम महाराज असतील, त्यानंतर योगेश महाराज असतील, जळगावचे मंगेश महाराज असतील, असे अनेक मंडळी, अरविंद आटले काका असतील पुण्याचे,
1: प्रसाद महाराज
0: हे सगळे त्यावेळेस आलेले होते आणि त्यांच्या हस्ते याच चरित्राचं प्रकाशन होणं ही फार मोठी गोष्ट आहे. अर्थात हा सगळा आम्ही समजतो की हा सगळा संत मेळा महाराजांच्या साठीच आला होता आणि ह्याच्यातून निश्चितपणे सगळे एकच आहेत, फक्त वाटा वेगवेगळ्या आहेत, तो पंथ जो आहे तो फक्त वेगळा आहे, पण आपल्याला डेस्टिनेशन जे आहे ते भगवंताकडेच जायचंय प्रत्येकाला, ह्याच्यातून हे सिद्ध होतो.
1: आणि ग्रंथ कोणी लिहिला?
0: हा ग्रंथ जो आहे तो हे चरित्र जे आहे ते अनंतराव देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार
1: कुठे असतात ते?
0: ते असतात नागपूरला. ते श्रीराम बुवा रुद्र यांचे शिष्य आहेत, म्हणजे आमचे काका यांचे शिष्य आहेत. म्हणजे ते म्हणतात की माझ्या सद्गुरूंनीच हे नारायण बुवांचं चरित्र माझ्याकडून लिहून घेतलं, माझ्यासारखा म्हणजे मला ज्याचं ज्ञान नाही या सगळ्या गोष्टींचं, आणि त्यांनी माझ्याकडून एवढं मोठं चरित्र लिहून घेतलं ही माझ्यासाठी फार विशेष गोष्ट आहे, म्हणून ते त्या चरित्राच्या लेखकाचं नाव लिहिताना रामदास असं लिहितात. स्वतःचं नाव त्यांनी लिहिलेलं नाहीये त्या ठिकाणी. माझा नारायण असं चरित्राचं नाव आहे.
1: आणि ते कुठे मिळू शकतं?
0: ते श्री नारायण बुवा समाधी मंदिरात मिळू शकतं.
1: आणि मग कोणते कोणते कार्यक्रम ह्या निमित्ताने घेण्यात आले?
0: पहिल्या दिवशी आपण पाहिलं चरित्र प्रकाशन, त्यानंतर माननीय डॉक्टर सौ सुषमा दाते, त्यानंतर श्री सुदर्शन महाराज, नंतर मच्छिंद्र महाराज, डॉक्टर मंदार मस्कर, श्री प्रकाश पाठक, त्यानंतर असे अनेक जे ज्ञानी लोक आहेत या सगळ्यांची प्रवचन या मठामध्ये झाली. त्याचप्रमाणे हा उत्सवाचे महत्वाचे तीन दिवस म्हणजे खानदेशामध्ये उदाहरणार्थ धुळ्यामध्येच प्रचंड ऊन असतं या वैशाख मासामध्ये, म्हणून एक दिवस एकादशीच्या दिवशी महाराजांना चंदनाची उटी केली जाते.
1: या चंदन म्हणजे काय करतात?
0: चंदनाची उटी म्हणजे काय असतं तर महाराजांचं जे रोजचं रूप असतं त्याऐवजी महाराजांच्या मुखोट्यावर आणि समाधीवरती चंदनाचा लेप करून वेगळ्या प्रकारचं रूप दिलं जातं. मग त्यामध्ये गणपती असतील, श्रीकृष्ण असतील, श्रीराम असतील, यावर्षी हनुमंत होते, हनुमानाचं रूप त्यावेळेस दिलं गेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी रात्री म्हणजे एकादशीच्या चंदनाच्या उटीच्या दिवशी रात्री अष्टपदी गायन असतं. ते साधारण भजन संपल्यानंतर म्हणजे रात्री 11-11:30 भजन संपलं की 12-12:30 सुरू होतं, जवळपास 3-3:30 पर्यंत या अष्टपदी गायन वेगवेगळ्या रागांमध्ये 24 अष्टपद्या गायला जातात. महाप्रसाद असतो दुसऱ्या दिवशी, महाप्रसादाला बरीच मंडळी या ठिकाणी येत असतात. यावर्षी पुणे, नागपूर, मुंबई इथून बरीच मंडळी या उत्सवासाठी आपल्या सेवेसाठी महाराजांच्या चरणी रुजू व्हावी या सेवेसाठी ते आलेली होती.
1: मी ऐकलं आळंदीचे पण महाराज आले होते.
0: हो, आळंदीचे अवधूतबुवा चक्रांकित यांचं काल्याच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं, ते महाराजांच्या पालखीच्या दिवशी त्यांचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाराजांची पालखी निघाली आणि हा उत्सव संपन्न झाला.
1: अरे वा, खूपच छान. मग यासाठी लागणारा सगळा पैसा कसा येतो?
0: हो, तर श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी नारायण बुवांना त्यांच्या हयातीपासून सांगितलं होतं की लोकांकडे जाऊन भिक्षा मागायची, मग लोक जे काय देतील, मुठभर तांदूळ जरी दिले तरी ते घ्यायचे आणि त्याच्यातून उत्सव साजरा करायचा. पण कुठल्याही पद्धतीने लोकांना मागायचं नाही, भिक्षा मागायची, भिक्षा हा त्रास द्यायचं नाही. भिक्षाचा अर्थ काय? स्वतःचा अहंकार संपवणे, लोकांपर्यंत जाणे, लोकांना चार चांगल्या गोष्टी सांगणे, भक्तीचं महत्व सांगणे.
1: आणि मला असं माहितीये की तो काळ ब्रिटिश लोक राज्य करत होते, ब्रिटिशांचा काळ, आणि तिथे धर्मांतर काही ठिकाणी होत होतं, त्यामुळे आपल्या लोकांना एकत्र करण्यासाठी सुद्धा ही एक चांगली योजना त्यांनी आखली असावी.
0: हो, आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही प्रत्येक, मग तो गरीब असेल श्रीमंत असेल, प्रत्येकाच्या घरी जाऊन वर्षातून किमान एकदा तरी जाऊन भेट देणं, त्या लोकांना आपण त्यांच्या घरी आलोय याची याचा आनंद होतो. म्हणूनच हे सगळं सुरू केलं असावं. आणि याच्यामध्ये महाराजांनी परंपरा घालून दिली की दोन उत्सव असतात मठातले, त्याच्यामध्ये एका वर्षी पूर्व खानदेश आणि एका वर्षी पश्चिम खानदेश. दरवर्षी प्रत्येक ठिकाणी जायचं नाही, तर एक वर्षा आड जायचं. आणि आता या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना आम्ही पत्र पाठवतो आधी, किंवा आता व्हॉट्सअप किंवा फोन करतो की ते आहेत की नाही. महत्वाचं म्हणजे काय की समजा बरीच लोक स्थलांतरित झाली, पण त्यांनी हे भिक्षेचं जे आहे वाण ते गावातल्या दुसऱ्या लोकांना दिलंय की आम्ही नाहीये तर किमान तुम्ही तरी या सेवेचा लाभ घ्या. आणि लोक स्वतःहून भिक्षा देत असतात. भिक्षा मग ती पैशांच्या स्वरूपात असते, धान्याच्या स्वरूपात असते, दोन्ही स्वरूपात.
1: त्यामुळे कधी काही कमी पडलं नाही आजवर,
0: कधीच नाही.
1: आणि त्यांना असं सांगितलं होतं की कधी कमी पडणार नाही,
0: पडणारच नाही. अगदी म्हणजे महाराजांनी असं सांगितलं, तुला असं वाटलं की भिक्षा मिळालीच नाही, चार दाणे पक्ष्यांना घाल की झाली तुझी दत्त जयंती साजरी, असं महाराजांनी. इतकं म्हणजे छोट्या स्वरूपात सुद्धा आणि मोठ्या स्वरूपात सुद्धा कधी कुठल्याही गोष्टीचं खंत किंवा पश्चाताप करायचं नाही, किंवा
1: अवडंबर माजवायचं. लोकांना जेवायला नाही बोलवता आलं तर पक्ष्यांना चार दाणे घाली,
0: चार दाणे.
1: मॉडर्न विचार असतो 125 वर्षापूर्वी त्यांनी
0: सांगितला. कुठलाही अट्टहास नाही, सगळ्यात महत्वाचं की असंच झालं पाहिजे आणि तसंच झालं पाहिजे असं काही नाही.
1: अरे वा, खूप छान माहिती दिली. आणि त्यामुळे सगळ्या खान्देश मधल्या लोकांना आणि नाशिकच्या लोकांना सुद्धा ही माहिती छान मिळाली. आपले मनापासून धन्यवाद रेडिओ विश्वास तर्फे.
0: धन्यवाद सुषमाताई.
1: ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वेळी.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: आता ऐकूया बेताबी या चित्रपटामधलं शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789-89।
3: गीत आता ऐकूयात। शकील बदायने यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं। हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: गुनाहों का देवता या चित्रपटामधला इंदिवर यांची शब्दरचना ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239

1888. अपना आसमान या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे लेस्ली डेव्हिस यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7.
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भाई भाई या चित्रपटामधलं गीत. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं. संगीतकार शंकर जयकिशन.
4: मेरे महबूब तेरे दम से है दुनिया पे बहार, वरना इस गम

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
4: जबरदस्त या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
3: ऐकूया बॉम्बे ह्या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत. गीताला संगीत आहे AR रहमान यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरांने. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. यानंतर शम्मी कपूरचा सिनेमा होता. निर्माता, निर्देशक, कथा व पटकथा लेखक के ए अब्बास यांचा चार दिल चार आहे. यामध्ये राज कपूर, मीना कुमारी, अजित, कुमकुम, शम्मी कपूर, नाज, संगीतकार होते अनिल विश्वास आणि गीत साहिर. मुकेश हे गाणं तुम्ही निश्चित ऐकलं असेल. नहीं किया तो करके देख, तू भी किसी पे मर के देख,

गाणी आणि संगीत एकदम छान जुळून आलं होतं. एक लोकगीत आधारित गाणं पण यात फारच छान जमलं होतं मीना कपूर यांच्या आवाजात. कच्ची है उमरिया, बाली है कनरिया, तू ही मोरे रंग.

0: या सिनेमाने भारतात कमी धंदा केला, पण याच वेळेस विशांताराम यांचा चिराग कहा रोशनी कहा हा जोरात होता, पण चार दिल चार राह हे रशियात फारच उत्तम चालला आणि भरपूर कमाई केली. निर्माता बी एल रावल आणि दिग्दर्शक टी प्रकाश राव यांचा कॉलेज गर्ल यामध्ये शम्मी कपूर वैजयंतीमाला, संगीत शंकर घेण्यांचं, रफीचं हे गाणं तर अगदी टिपिकल हम और तुम और ये समा.
1: ओके.

या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी या सिनेमात पदार्पण केलं होतं. लता रफीचं हे युगलगीत पण पहिले पहिले प्यार का इशारा.

निर्माता दिग्दर्शक विभूती मित्रा यांचा वसंत या सिनेमात शम्मी कपूर नूतन, एक संपूर्ण रोमॅन्टिक सिनेमा, संगीत ओपी नय्यर यांचं होतं. रफी आशाचं हे युगलगीत मैं खूबसूरत हूँ.

अजून एक गाण्यातलं खूप गाजलेलं होतं ते म्हणजे देखो जी देखो सुनो ये बात. निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांनी एक नवीन सिनेमा काढायचं ठरवलं ज्याचं नाव होतं हिटलर आणि प्रमुख भूमिका देवानंद करणार होते. पण ऐन वेळेस काही कारणास्तव देवानंदने नकार दिला आणि नंतर त्याच्याऐवजी या सिनेमात शम्मी कपूर आला आणि सिनेमाचं नाव ठरलं होतं जंगली. नायिका म्हणून प्रसिद्ध नटी नसीम बानू यांची मुलगी सायरा बानू, जिचं सर्व शिक्षण लंडनमध्ये झालं होतं. यातली गाणी सर्वच फारच छान. जा जा जा मेरे बचपन कहीं जा के छुप ना जा,

सुबोध मुखर्जी यांची फार इच्छा होती की त्यांच्या सिनेमाला शंकर खेन यांनी म्युझिक द्यावं. शंकर खेन तेव्हा खूपच टॉपचे संगीतकार होते आणि फार बिझी होते. प्रयत्न करून महिनाभर त्यांची भेटच झाली नाही. मग सुबीर सेन हे त्यांच्या परिचयाचे होते आणि त्यांनी शंकर खेन बरोबर एक दोन सिनेमात गाणी पण म्हटली होती. मंजिल वही है प्यार की राही बदल गई

त्या सुबीर सेननी मग शेवटी ही भेट घडवून आणली आणि तेव्हा शंकर खेरनी त्यांना स्पष्ट सांगितलं की 4-5 महिने बिलकुल वेळ नाही आहे. सुबीर तुकाजी म्हणाले त्यानंतर काम कराल का? ते म्हणले हो निश्चित करू. लगेच ॲडव्हान्स देऊन सगळं नक्की झालं. या सिनेमाचं शीर्षक गीत याहू चाहे कोई मुझे जंगली कहे हे गाणं खूपच गाजलं, म्हणजे त्याहून शमी कपूरची काही इमेजेस तयार झाली. त्यावर टीका पण झाली, हे गाणं आहे का, या ओरडण्याला गाणं म्हणायचं का? पण हे गाणं शैलेंद्र लिहिलं होतं. या टीकेला शंकर खेरनेचं उत्तर असं होतं, प्रत्येक गाणं हे प्रसंगानुसार असतं, सिच्युएशनवर ठरतं. आता यातला प्रसंग बघा, काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी चालू आहे, नायक नायिका एका घरात अडकले आहेत, हा बर्फ 2-3 दिवस पडत आहे, बाहेर पण जाता येत नाही. 3 दिवसानंतर जेव्हा बर्फवृष्टी थांबली तेव्हा नायक आनंदाने ओरडतो आणि बाहेर पडतो आणि तेव्हा हे गाणं असतं याहू. खरं म्हणजे याहू हे जे शब्द आहेत हे रफीच्या आवाजात नाही आहेत, हे प्रयागराज यांच्या आवाजात आहेत. पण एकदा गाणं लोकप्रिय झालं की मग बघा, याच प्रयागराजने जज्जा फुल खिले में सुद्धा या खुदा हे म्हणून अजून एक गाणं त्यात रफीतच होतं, हमको तुमसे प्यार आया. अर्थात गाणं रफीतच आहे. याशिवाय प्यार मोहब्बतमध्ये पण टायटल सॉंगमध्ये देवानंद सायरबानू आहेत, त्याच्यामध्ये पण शंकर खेरनेचंच म्युझिक आहे आणि त्यामध्ये पण सुद्धा प्रयागराजाचं हुर्रे हू, प्यार मोहब्बत के सिवा ये जिंदगी क्या जिंदगी,

0: 1961 एवढासा प्लेबॅक देणारा प्रयागराज, नंतर लेखक कुली 1983, नंतर 85 दिग्दर्शक म्हणून गिरफ्तारमध्ये अमिताभ आणि कमल वसन पण होते. किती प्रगती करतात माणसं बघा. म्हणजे जंगलीच्या पहिल्या गाण्यानंतर त्याला कमीत कमी 15-20 दिवस नीट बोलता येऊन इतक्याचा घसा खराब झाला होता. त्याचे कमी 8-10 रिटेक झाले होते आणि एका गाण्यात कमीत कमी 4-5 वेळा तो याहू ओरडणं होतं. आणि एवढंच काय, जंगली सिनेमात प्रयागराजचं क्रेडिटमध्ये नाव पण नव्हतं, पण तरी हिंमत न हरता एवढी प्रगती माणूस करू शकतो.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-799-8901।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
1: या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत। संगीतकार अनु मलिक, गायक स्वर आहे आदित्य नारायण, अलका याज्ञिक आणि अभिजित यांचा।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89।
3: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत पमेला चोपडा यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
4: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, दहलीज या चित्रपटामधलं हसन कमाल यांची शब्दरचना. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7190।
1: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून। कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन।
2: ऑलराऊंडर या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, आज मी आलेली आहे क्रेडाईच्या ऑफिसमध्ये आणि येऊ घातलेला एक छानसा त्यांचा प्रोजेक्ट आहे, त्याविषयी सविस्तर आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आत्ता आहेत श्री गौरव ठक्कर सर, जे अध्यक्ष आहेत क्रेडाई नाशिक मेट्रोचे, त्यासोबतच उपाध्यक्ष श्री मनोज खिवसरा सर, आणि त्यासोबतच माझ्यासोबत आत्ता आहेत प्लॉट एक्सपो 2026 निमंत्रक श्री भूषण कोठावदे सर. तर ह्या तिघांशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि हा नेमका काय प्रोजेक्ट ते आपल्या सगळ्या नाशिककरांसाठी घेऊन आलेले आहेत याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्या तिघांचंही मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या आपल्या गप्पांना आपण सुरुवात करूया. तर क्रेडाईबद्दल काय सांगाल आणि क्रेडाई म्हणजे काय ह्याबद्दल नाशिककरांना तुम्ही काय सांगाल?
7: नमस्कार नाशिककरांनो, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रेडाई नाशिक मेट्रो. क्रेडाई नाशिक ही बांधकाम व्यावसायिकांची संस्था आहे. नाशिकमध्ये 35-36 वर्षापासून कार्यरत आहे. आमचे साधारण 700 अधिक मेंबर्स या संघटनेला सोबत आहोत. आमच्या क्रेडाई नाशिक मेट्रो म्हणून आम्ही सिटी डेव्हलपमेंट, सिटी ब्रँडिंग, रिअल इस्टेट फ्रेटर्निटीचे काही इश्यूज असतील ते सोडवण्याचे आम्ही कामं करत असतो. याचसोबत ग्राहकांना अगदी थेट एकाच छताखाली सगळेच पर्याय रिअल इस्टेटचे अवेलेबल करून देण्यासाठी पण आम्ही सातत्याने इयर ऑन इयर काम करत असतो. आणि त्याच इनिशिएटिवखाली पहिल्यांदा नाशिकमध्ये स्पेसिफिक असा प्लॉट एक्सपोचं नियोजन आमच्या टीमनी यावेळेस केलेलं आहे. आणि प्लॉट एक्सपो इथे तुम्हाला प्रत्येक टाईपचे प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल असे वेगवेगळे प्लॉट, इन्व्हेस्टमेंटसाठीचे प्लॉटचे ऑप्शन्स बघायला मिळतील. नाशिक हे येऊ घातलेल्या कुंभमेळ्यामुळे खूप चर्चेत राहणार आहे. त्याच्यामध्ये खूप इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे, ग्रेटर कनेक्टिव्हिटी सगळी वाढत आहे नाशिकची. आणि या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याची किंवा नाशिकमध्ये आपल्या घरासाठी आपला प्लॉट घेण्याची किंवा आपल्या फॅक्टरीसाठी आपला प्लॉट घेण्याची ही परफेक्ट वेळ आहे. आणि म्हणून या प्लॉट एक्सपोचं आयोजन क्रेडाई नाशिक येथे करत आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण आवर्जून या प्लॉट एक्सपोला भेट द्यावी.
6: नक्कीच. तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कोणत्या संधी आहेत आणि त्यांना नेमके कोणते फायदे होणार आहेत?
8: क्रेडाई नाशिक मेट्रोचा हा प्लॉट एक्सपो शनिवार आणि रविवारी 13 आणि 14 तारखेला आहे. याच्यात जसं तुम्ही सर्व टाईपचे प्लॉट्स इथे उपलब्ध आहे, अनेक रेसिडेन्शियल प्लॉट्स आहे, कमर्शियल प्लॉट्स आहे, इंडस्ट्रियल प्लॉट्स आहे, फार्महाऊस आहे आणि ॲग्रिकल्चर लँडसुद्धा आहे. आणि पुढच्या वर्षी कुंभमेळा येऊ घातल्या असल्या कारणाने निश्चितच पुढच्या वर्षी भरपूर रेट वाढणार आहे. तर जेणेकरून हा आज सुवर्ण योग आलेला आहे आणि हा प्रथमच एक असा प्लॉट एक्सपो, आजपर्यंत जेवढे प्रॉपर्टी एक्सपो झाले, बिल्डिंग्सचे याचे झालेले, हा महाराष्ट्रामध्ये पहिला किंवा दुसरंच असं किंवा नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं होतं आहे का इथे आपण एक्सक्लुसिव्हली प्लॉट एक्सपो घेतोय. आणि बऱ्याच लोकांचं हे स्वप्न आहे का माझं स्वतःचं घर असावं, म्हणजे जमीनपासून तर आकाशापर्यंत माझी स्वतःचा जागा असावी अशी त्याची इच्छा आहे. तर ह्या निमित्ताने असा हा प्लॉट एक्सपो आला आहे. पुढच्या वर्षी कुंभमेळा असल्याकारणाने निश्चितच दर वाढणार आहे. त्याच्यामुळे दिस इज द राईट ऑपॉर्च्युनिटी, राईट टाईम टू परचेस दिस सॉइल लँड. म्हणजे थँक्यू.
6: सर, जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काय आव्हान करावं सर?
9: या एक्सपोमध्ये नाशिक आणि परिसरातील नामांकित डेव्हलपरचे विविध प्लॉट प्रोजेक्ट एकाच छताखाली येत आहेत. तर आम्ही क्रेडाईचे सदस्य म्हणून सर्वांना आव्हान करतो की की आपल्या कुटुंबासह या आणि सर्वांच्या स्टॉलला भेट द्या, विविध प्रोजेक्टची माहिती घ्या आणि आपल्या भविष्यासाठी योग्य गुंतवणुकीचा निर्णय घ्या. आपला हा प्लॉट एक्सपो 13 व 14 जून शनिवार व रविवार मनोहर गार्डन हॉटेल ट्रीट इथं आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचा टाईम आहे 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत.
6: तर नक्कीच रेडिओ विश्वासच्या माध्यमातून सर्व रसिक श्रोत्यांना पुन्हा एकदा आव्हान की आपण या आगळ्या वेगळ्या एक्सपोचा आनंद घेण्यासाठी, त्यातून माहिती मिळवण्यासाठी आणि अर्थातच पुढचे काही जे काही तुमचे नियोजन आहेत ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या एक्सपोला नक्की भेट द्या. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये क्रेडाईचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित राहिले आणि आपल्या सगळ्यांनाच त्यांनी खूप छान अशी माहिती दिली. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेट काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-719-1990.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-90.
4: तो तुम भी सुन लो, तैयार हो जाओ. जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब सच सच देना. डन
5: डन.
4: अच्छा तो ये बताओ,
5: बागों में बाहर है?
4: मैंने पूछा बागों में बाहर है?
5: कलियों की निहार है?
4: तो तुमको मुझसे प्यार है?

0: है,
1: आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
4: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, इन्हें कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत। मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789-99

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू

0: ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-99.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना

जो मिला खो गया, क्या मेरे पास है

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: करे
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद
2: विश्वास नाशिककरांचा
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका ओठावरली गाणी सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर
4: Huma hum huma, huma hum huma, huma hum.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. NA रेसिडेन्शियल प्लॉट, NA कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8991-01.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788 700।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय, नक्की भेट द्या। 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189।
1: तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पॉवर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शुभंग

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 74.

0: राम। श्रोते हो, नामसाधना ही सर्वात श्रेष्ठ साधन आहे। नामसाधना सोडून इतर सर्व साधनांमधील दोष समर्थ आपल्याला समजावून सांगतात। श्रोते हो, सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारच्या साधना असतात बर का। राजसिक माणसे देहबुद्धीला जोपासना करणारी उपासना पद्धती शोधून काढतात। तामसिक माणसे अघोरी उपासना करतात, देहाला कष्ट देतात, पंचाग्नी, धूम्रसेवन, उपास तापास, पदयात्रा या साधनांमध्ये देहाला खूप कष्ट आहेत। काही विषयी माणसे तंत्र साधना करतात, व्रते, दान, उद्यापने या साधनेसाठी प्रामाणिक पुरोहितांची आवश्यकता असते। पुरोहित योग्य नसतील तर अनुष्ठान नीट होत नाही। अनेकदा पुरोहित व्यावसायिक असतात आणि यजमान अहंकारी असतात, पैसेवालेही असतात। अशा वेळी पुरोहित दक्षिणेच्या अभिलाषेने यजमानांचा अहंकार फुलवतात आणि मग अशा वेळी ते अनुष्ठान यशस्वी होत नसते। कर्मकांडे करावी तर वैदिक लोकांमध्ये मतभिन्नता होते। वेदमंत्रांचे उच्चार खूप महत्वाचे असतात। या वेदमंत्रांचे उच्चार आणि त्यांचे स्वर जर बरोबर नसतील तर त्याचा योग्य परिणामही होत नाही। या सर्व साधना राजसिक आणि तामसिक साधना आहेत। यात बहिर्मुखता आहे, यात बाह्य उपाधीच जास्त आहेत। ही सर्व साधने अंतर्मनावर प्रभाव करीत नाहीत। या बाबतीत गीतेत सांगितले आहे, क्लेशः अधिकतर तेषाम, अर्थात या सर्व साधनांमध्ये क्लेशच जास्त आहे। परंतु सात्विक साधना कोणत्या? सात्विक माणसे फक्त जप आणि ध्यानधारणा याच साधना निवडतात। श्रोते हो, समर्थ म्हणतात, प्रभू रामराया हे दीनांवर दया करणारे अत्यंत कनवाळू मायाळू आहेत। त्यांचे ध्यान करणे, त्यांचे स्मरण करणे, त्यांचे नाम घेणे यातच खरी अंतर्मुखता आहे। नामसाधनेने अंतर्मनावर तरंग उमटतात। गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामस्मरण हे उपाधी रहित आहे। अहो, जपाची माळ नसेल तर अगदी श्वासांवर, हाताच्या बोटांवर नाम घेता येते। म्हणून प्रपंचातील लक्ष परमेश्वराकडे लावा। प्रभात काळी मन प्रभू रामांच्या रूपांवर, गुणांवर स्थिर करा आणि अशा ध्यानाच्या सातत्याने आपण आपले आयुष्य बदलू शकतो। अशा ध्यानाची, सातत्याची आपल्याला गरज आहे, होय ना। तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, नाम घेता न लागे मूल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावा राम राम, नाही वर्ण धर्म जाती, नाम अवघेची सरती। तुका म्हणे नाम चैतन्य निज धाम। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901।
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर।
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी 7:00 ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-9.
1: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504-0520 आणि 98349-52278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
4: ऐकूयात राखी और हातखडी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरे यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
3: गीत आहे मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मर्यादा या चित्रपटामधलं।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माय लव्ह या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार दानसिंग.

0: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
0: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: किशोर कुमार यांनी गायलेलं दर्द या चित्रपटामधलं नक्षललालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार खय्याम.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: जमिनीसारखे गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. इंदिवर यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429984888.
1: सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत मजदूर या चित्रपटामधलं. गीत रचना हसन कमाल यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात गाव हमारा शहर तुम्हारा या चित्रपटामधलं गीत.
4: किसे कहूं, किसे कहूं, जी जी, ना ना ना, शर्म की बात है.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89।
3: यांच्या आवाजात हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं निकाह या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार रवी।

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
2: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
2: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
0: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात साजन की सहेली या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार उषा खन्ना.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार श्रोतेओ, मी सुषमा दाते. जीवनरंग या कार्यक्रमात आज मी दिनेश रुद्र सरांची मुलाखत घ्यायचं ठरवलंय. ते धुळ्यात असतात आणि ते नारायणबुवाच्या समाधीच्या आवारात राहतात. नारायणबुवाची समाधी हे एक विशेष स्थान आहे. अध्यात्म, संस्कृती आणि संगीत याचा त्रिवेणी संगम तिथे आढळतो. आणि या नारायणबुवाच्या समाधीला 125 वर्ष पूर्ण झाल्याने तिथे काही उत्सव समारंभ झाला, त्याविषयी आणि एकूणच नारायणबुवांच्या समाधीविषयी हे सगळं जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. नमस्कार दिनेश सर.
1: नमस्कार सुषमाताई.
0: आपलं वास्तव्य अगदी बालपणापासून या समाधीच्या परिसरातच झालं ना. थोडं तुमच्या बालपणाविषयी, शिक्षणाविषयी आणि तुम्ही काय करता याबद्दल सांगा आणि मग आपण समाधीच्या उत्सवाकडे वळूया.
1: श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पट्ट शिष्य अर्थात श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना हृदयच मानायचे असे श्री नारायण बुवा साहेब यांचं संन्यासानंतरचं नाव जे झालं ते पद्मनाभ स्वामी महाराज. या पद्मनाभ स्वामी महाराजांच्या वंशामध्ये माझा जन्म झाला हे खरोखरच माझं भाग्य. त्यांच्या या मठामध्येच जन्माला आलो. बालपण अतिशय आनंदात गेलं. महाराजांचं अध्यात्म, संगीत, खेळ आणि शिस्त या सगळ्यांमध्ये बालपण गेलं. त्याच्यामुळे आयुष्य एका सुरळीत मार्गावरती गेलं. स्वतः नारायण बुवा साहेब हे संगीत प्रेमी होते म्हणण्यापेक्षा स्वतः गायन शिकलेले होते. लखुनाना पटवर्धन यांच्याकडे त्यांचा गाण्याचा अभ्यास झालेला होता.
0: तुम्ही लहानपणापासून संगीत शिकलात का, म्हणजे तुमच्याविषयी आधी सांगून मग आपण नारायण बुवांकडे येऊ.
1: हो चालेल. माझं लहानपण म्हणजे संगीत घराण्यात असल्यामुळे काका वडील हे उत्तम गायक असल्यामुळे लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि म्हणूनच लहानपणी साधारण 7वी 8वी मध्येच मी तबल्याचा क्लास माझे गुरुजी श्री सदाशिवराव गुरव सर यांच्याकडे जॉईन केला आणि मग तेव्हापासून तबल्याची आवड निर्माण झाली. मठामध्ये नियमित हरिपाठ, भजन, संगीताचे कार्यक्रम होत असल्यामुळे आणि त्यावेळेस लहानपणी धुळ्यात सुद्धा अनेक गाण्याचे कार्यक्रम होत असत. त्या गाण्याच्या कार्यक्रमांना जाणं, वेगवेगळ्या तबलजींची भेट घेणं, त्यांचा तबला ऐकणं याच्यामध्ये अधिक अधिक रुची वाढत गेली लहानपणापासूनच.
0: म्हणून तुम्ही सुरापेक्षा तालाकडे वळला.
1: हो.
0: आणि मग आता काय करता?
1: आत्ता मी सध्या धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कूलमध्ये किसनराव सोनोजी करण काळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये मी उपशिक्षक म्हणून काम करतो आणि गेल्या 30 वर्षापासून आदर्श संगीत विद्यालय तबला हे विद्यालय चालवतो. माझ्याकडे अनेक विद्यार्थी विशारद ही पदवी घेऊन उत्तम तबलजी म्हणून कार्यरत आहेत, काही तबला शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत, अनेक विद्यार्थी आता सध्या शिकत सुद्धा आहेत.
0: बर. आणि तुमच्या घरात तबला कोण कोण शिकला?
1: माझ्या घरामध्ये तसा शास्त्रीय तबला मीच शिकलो. त्याच्यानंतर माझा पुतण्या संकेत, सोहम आणि आता मुलगा हा उत्तम वाजवतो आहे. सध्या ही परंपरा काका आणि वडिलांकडूनच माझ्यापर्यंत आली.
0: आणि स्त्रियांमध्ये कोणी तबला शिकलं का तुमच्या घरातल्या?
1: हो, माझी मिसेस तबला विशारद झालेली आहे.
0: अरे हे सांगायला पाहिजे.
1: तिचं खरं लग्नानंतर तिने गाणं आणि तबला या दोघी विषयांमध्ये तिने तबला ही तबला विशारद ही पदवी प्राप्त केली आणि सध्या काही बॅचेस सुद्धा ती घेत आहेत.
0: बरोबर. आणि आता या नारायण बुवांच्या समाधीविषयी तुम्ही थोडं आम्हाला सांगा.
1: 1901 सालच्या वैशाख शुद्ध द्वादशीला श्री नारायण बुवा साहेब यांनी आपली समाधी घेतली. ही समाधी आणि त्या संदर्भातली जागा हे सगळं श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे दुसरे शिष्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना सगळं दाखवून ठेवलं होतं की या ठिकाणी नारायणाची समाधी होईल. मग आता ज्या ठिकाणी हा नारायण बुवांचा मठ समाधी उभी आहे ते ठिकाण जे आहे ते आधीच नरसिंह सरस्वतींनी दाखवून ठेवलं होतं आणि बरोबर त्याच वेळी नारायण बुवांची समाधी ही त्या ठिकाणी झाली. आणि मग तेव्हापासून जवळपास आत्ता 1901 ते 2025 हे 1625 वर्ष श्री नारायण बुवांचं शतकोत्तर समाधी वर्ष म्हणून हे वर्ष साजरं केलं गेलं. या संपूर्ण काळामध्ये दरवर्षी दत्तजयंती उत्सव आणि श्री महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असे दोन मोठे उत्सव साजरे होत असतात.
0: आणि मग त्या उत्सव साजरे होतात त्यावेळेला काय होतं?
1: उत्सव साजरे होत असताना हा जो पुण्यतिथी महोत्सव जो आहे हा हरिनाम सप्ताह असतो. म्हणजे पहिल्या दिवसाच्या सकाळी भजन झाल्यानंतर जे नामस्मरण सुरू होतं ते थेट महाप्रसादाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे एकादशीच्या सकाळपर्यंत हे नामस्मरण झांज वाजवून केलं जातं. पूर्वी ही वीणा किंवा तंबोरी घ्यायचे आणि साधारणतः प्रत्येक भक्त आपली एक एक तासाची सेवा या ठिकाणी मठामध्ये देत असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम असतात, प्रवचन होत असतात, गाण्याचे कार्यक्रम होत असतात, असे अध्यात्माचे कार्यक्रम होतात, वेगवेगळ्या विविध सांस्कृतिक, जेणेकरून लोक त्यात गुंतून राहतील किंवा लोकांना त्यातून काहीतरी अध्यात्म किंवा ज्ञान मिळेल अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम.
0: आणि एक काम चांगलं होतं समाधीत, म्हणजे कधी कर्मकांड सांगितली नाहीत तुमच्या इथे समाधीमध्ये, विचार सांगितले आणि आपल्या धर्माबद्दलचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.
1: हो हो, सगळ्यांशी उत्तम वागा, जे चांगलं असेल ते घ्या, जे दुसऱ्यांना चांगलं असेल ते द्या, एवढाच जास्तीत जास्त हा भाग जो आहे तो मठात सांगितला जातो. ज्याला जे जे शक्य आहे ते ते चांगलं त्याने करत राहावं हे साधारण त्याच्यातून आपल्याला सांगण्यात येतं मठात.
0: असं मी ऐकलं की मंदिरात अष्टपदी गायनाची एक परंपरा आहे, ती काय आहे?
1: हो, ही अष्टपदी गायनाची जी परंपरा आहे या अष्टपदीवरतीच नरसिंह सरस्वती स्वामी महाराज पद्मनाभ स्वामींवरती खुश झाले आणि त्यांना अनुग्रह दिला. अष्टपदी म्हणजे गीतगोविंद. गीतगोविंद हे जयदेव कवी जे होते त्यांनी हे गीतगोविंद लिहिलं. याला अष्टपदी का म्हणतात? तर प्रत्येक गीतामध्ये 8 पद आहेत आणि ही राधाकृष्णाची रासलीला किंवा शृंगार असे अनेक त्याच्यामध्ये विरह मिलनाची कथा आहे, प्रेमाची कथा आहे, त्यात अनेक अशा गोष्टी राधाकृष्णाच्या संदर्भात आहेत. आणि राधा किंवा कृष्ण हे वेगळे नाहीतच, हे एकच आहेत. तर हे सगळं त्या अष्टपदींमधून आपल्याला कळत असतं.
0: आणि ते वेगवेगळ्या रागामध्ये त्याची मांडणी होते का?
1: हो, वेगवेगळ्या रागांमध्ये या अष्टपदींची मांडणी आहे. त्याच्यामध्ये पुरिया धनाश्री आहे, भूप आहे, कलावती आहे, हंसध्वनी आहे, भैरवी आहे, मालकंस आहे, बागेश्री आहे, असे अनेक राग
0: परंपरेने ते आस्था गायत अष्टपदी गायनही होत राहत आहे. आणि आता ह्या 125वा उत्सव जो झाला त्यात काय काय कार्यक्रम झाले?
1: 125व्या समाधी उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी श्री महाराजांच्या चरित्राचं जे अनंतराव देशपांडे यांनी लिहिलं त्या चरित्राचं प्रकाशन झालं. या चरित्र प्रकाशनासाठी अमळनेरचे संत श्री सखाराम महाराज असतील, त्यानंतर योगेश महाराज असतील, जळगावचे मंगेश महाराज असतील, असे अनेक मंडळी, अरविंद आटले काका असतील पुण्याचे,
0: प्रसाद महाराज,
1: हे सगळे त्यावेळेस आलेले होते आणि त्यांच्या हस्ते याचं चरित्राचं प्रकाशन होणं ही फार मोठी गोष्ट आहे. अर्थात हा सगळा आम्ही समजतो की हा सगळा संत मेळा महाराजांच्यासाठीच आला होता आणि ह्याच्यातून निश्चितपणे सगळे एकच आहेत, फक्त वाटा वेगवेगळे आहेत, तो पंथ जो आहे तो फक्त वेगळा आहे, पण आपल्याला डेस्टिनेशन जे आहे ते भगवंताकडेच जायचंय प्रत्येकाला, ह्याच्यातून हे सिद्ध होतो.
0: आणि ग्रंथ कोणी लिहिला?
1: हा ग्रंथ जो आहे तो हे चरित्र जे आहे ते अनंतराव देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार
0: कुठे असतात ते?
1: ते असतात नागपूरला. ते श्रीराम बुवा रुद्र यांचे शिष्य आहेत, म्हणजे आमचे काका यांचे शिष्य आहेत. म्हणजे ते म्हणतात की माझ्या सद्गुरूंनीच हे नारायण बुवांचं चरित्र माझ्याकडून लिहून घेतलं, माझ्यासारखा म्हणजे मला ज्याचं ज्ञान नाही या सगळ्या गोष्टींचं आणि त्यांनी माझ्याकडून एवढं मोठं चरित्र लिहून घेतलं ही माझ्यासाठी फार विशेष गोष्ट आहे. म्हणून ते त्या चरित्राच्या लेखकाचं नाव लिहिताना रामदास असं लिहितात, स्वतःचं नाव त्यांनी लिहिलेलं नाहीये त्या ठिकाणी. माझा नारायण असं चरित्राचं नाव आहे.
0: आणि ते कुठे मिळू शकतं?
1: ते श्री नारायण बुवा समाधी मंदिरात मिळू शकतं.
0: बरं, आणि मग कोणते कोणते कार्यक्रम ह्या निमित्ताने घेण्यात आले?
1: पहिल्या दिवशी आपण पाहिलं चरित्र प्रकाशन, त्यानंतर माननीय डॉक्टर सौ सुषमा दाते, त्यानंतर श्री सुदर्शन महाराज, नंतर मच्छिंद्र महाराज, डॉक्टर मंदार मस्कर, श्री प्रकाश पाठक, त्यानंतर असे अनेक जे ज्ञानी लोक आहेत या सगळ्यांची प्रवचन या मठामध्ये झाली. त्याचप्रमाणे हा उत्सवाचे महत्वाचे तीन दिवस म्हणजे खान्देशामध्ये उदाहरणार्थ धुळ्यामध्येच प्रचंड ऊन असतं या वैशाख मासामध्ये, म्हणून एक दिवस एकादशीच्या दिवशी महाराजांना चंदनाची उटी केली जाते.
0: या चंदन म्हणजे काय करतात?
1: चंदनाची उटी म्हणजे काय असतं तर महाराजांचं जे रोजचं रूप असतं त्याऐवजी महाराजांच्या मुखोट्यावर आणि समाधीवरती चंदनाचा लेप करून वेगळ्या प्रकारचं रूप दिलं जातं. मग त्यामध्ये गणपती असतील, श्रीकृष्ण असतील, श्रीराम असतील, यावर्षी हनुमंत होते, हनुमानाचं रूप त्यावेळेस दिलं गेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी रात्री म्हणजे एकादशीच्या चंदनाच्या उटीच्या दिवशी रात्री अष्टपदी गायन असतं. ते साधारण भजन संपल्यानंतर म्हणजे रात्री 11-11:30 भजन संपलं की 12-12:30 सुरू होतं, जवळपास 3-3:30 पर्यंत या अष्टपदी गायन वेगवेगळ्या रागांमध्ये 24 अष्टपद्या गायल्या जातात. महाप्रसाद असतो दुसऱ्या दिवशी, महाप्रसादाला बरीच मंडळी या ठिकाणी येत असतात. यावर्षी पुणे, नागपूर, मुंबई इथून बरीच मंडळी या उत्सवासाठी आपल्या सेवेसाठी महाराजांच्या चरणी रुजू व्हावी या सेवेसाठी ते आलेली होती.
0: मी ऐकलं आळंदीचे पण महाराज आले होते.
1: हो, आळंदीचे अवधूतबुवा चक्रांकित यांचं काल्याच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं, ते महाराजांच्या पालखीच्या दिवशी त्यांचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाराजांची पालखी निघाली आणि हा उत्सव संपन्न झाला.
0: अरे वा, खूपच छान. मग यासाठी लागणारा सगळा पैसा कसा येतो?
1: हो, तर श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी नारायण बुवांना त्यांच्या हयातीपासून सांगितलं होतं की लोकांकडे जाऊन भिक्षा मागायची, मग लोक जे काय देतील, मुठभर तांदूळ जरी दिले तरी ते घ्यायचे आणि त्याच्यातून उत्सव साजरा करायचा. पण कुठल्याही पद्धतीने लोकांना मागायचं नाही, भिक्षा मागायची, भिक्षा हा त्रास द्यायचं नाही. भिक्षाचा अर्थ काय? स्वतःचा अहंकार संपवणे, लोकांपर्यंत जाणे, लोकांना चार चांगल्या गोष्टी सांगणे, भक्तीचं महत्व सांगणे.
0: आणि मला असं माहिती आहे की तो काळ ब्रिटिश लोक राज्य करत होते, ब्रिटिशांचा काळ, आणि तिथे धर्मांतर काही ठिकाणी होत होतं, त्यामुळे आपल्या लोकांना एकत्र करण्यासाठी सुद्धा ही एक चांगली योजना त्यांनी आखली असावी.
1: हो, आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही प्रत्येक, मग तो गरीब असेल श्रीमंत असेल, प्रत्येकाच्या घरी जाऊन वर्षातून किमान एकदा तरी जाऊन भेट देणं, त्या लोकांना आपण त्यांच्या घरी आलोय याचा आनंद होतो, म्हणूनच हे सगळं सुरू केलं असावं. आणि याच्यामध्ये महाराजांनी परंपरा घालून दिली की दोन उत्सव असतात मठातले, त्याच्यामध्ये एका वर्षी पूर्व खानदेश आणि एका वर्षी पश्चिम खानदेश. दरवर्षी प्रत्येक ठिकाणी जायचं नाही, तर एक वर्षा आड जायचं. आणि आता या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना आम्ही पत्र पाठवतो आधी, किंवा आता व्हॉट्सअप किंवा फोन करतो की ते आहेत की नाही. महत्वाचं म्हणजे काय की समजा बरीच लोक स्थलांतरित झाली, पण त्यांनी हे भिक्षेचं जे आहे वाण ते गावातल्या दुसऱ्या लोकांना दिलंय की आम्ही नाहीये तर किमान तुम्ही तरी या सेवेचा लाभ घ्या. आणि लोक स्वतःहून भिक्षा देत असतात. भिक्षा मग ती पैशांच्या स्वरूपात असते, धान्याच्या स्वरूपात असते, दोन्ही स्वरूपात.
0: त्यामुळे कधी काही कमी पडलं नाही आजवर,
1: कधीच नाही.
0: आणि त्यांना असं सांगितलं होतं की कधी कमी पडणार नाही,
1: पडणारच नाही. अगदी म्हणजे महाराजांनी असं सांगितलं, तुला असं वाटलं की भिक्षा मिळालीच नाही, चार दाणे पक्ष्यांना घाल की झाली तुझी दत्त जयंती साजरी, असं महाराजांनी. इतकं म्हणजे छोट्या स्वरूपात सुद्धा आणि मोठ्या स्वरूपात सुद्धा कधी कुठल्याही गोष्टीचं खंत किंवा पश्चाताप करायचा नाही, किंवा
0: अवडंबर माजवायचं
1: नाही.
0: लोकांना जेवायला नाही बोलवता आलं तर पक्ष्यांना चारधारे गाणे, मॉडर्न विचार असतो 125 वर्षापूर्वी त्यांनी
1: सांगितला. कुठलाही अट्टहास नाही, सगळ्यात महत्वाचं की असंच झालं पाहिजे आणि तसंच झालं पाहिजे असं काही नाही.
0: अरे वा, खूप छान माहिती दिली आणि त्यामुळे सगळ्या खान्देश मधल्या लोकांना आणि नाशिकच्या लोकांना सुद्धा ही माहिती छान मिळाली. आपले मनापासून धन्यवाद रेडिओ विश्वास तर्फे.
1: धन्यवाद सुषमाताई.
0: ऐकत राहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वेळी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि आता हे गीत ऐकणार आहोत, रामपूर का लक्ष्मण या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं. साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आसू और मुस्कान या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये। चित्रपट आराधना, संगीतकार सचिन देव बर्मन।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण लीला या चित्रपटामधलं. भरत व्यास यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि मन्नाळे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे SN त्रिपाठी यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बेनाम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। अंजान यांचं गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात दूर नाही मंजिल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी प्रपुरिका जोशी, किरवाणी, दिल की नजर से। आपण एकांत मध्ये आहोत, रात्र मस्त शांत चढत आहे आणि एक गझलची धून हळुवार शेजारी ऐकू येत आहे। वेळ कुठे केव्हा सरला असा प्रश्न पडतो आणि तुम्ही काही क्षण तरी ट्रान्स मध्ये पोहोचून जाता। थोड्याच वेळात शांत झोपेच्या स्वाधीन होता। काही फिल्मी गाणी, एखादा ख्याल,

सुगम संगीत मधले एखादे गाणे कधीतरी आपल्याला इतके का आवडते? त्याचे कारण नक्की असावे की त्यातला तरल शृंगार रस किरवाणी हा राग मध्ये अशी भरपूर गाणी तुम्हाला आढळतील जी आपल्या मनात कुठेतरी घर करून आहेत. ह्या किरवाणी राग गाण्याच्या बऱ्याच मोठ्या कलाकारांनाही मोह आवरला नाही. गेले 3-4 दशकमध्ये सर्वात लोकप्रिय गझल गायक मेहंदी हसन, गुलाम अली, जगजीत सिंग यांच्या किरवाणी राग मधल्या गझल ऐकाल. भारतीय फिल्म मधली सर्वात प्रथम हिट जोडी राज कपूर आणि नरगिस, गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीत होते शंकर जयकिशन यांचे. फिल्म होती चोरी चोरी. ही फिल्म इंग्लिश फिल्म इट हॅपन्स वन नाईट ह्यावर आधारित होती. तर चोरी चोरी फिल्म मधले आजही हे गाणे मल्हारडे यांच्या आवाज मधले खूप प्रसिद्ध असे किरवाणी रागातलेच. आ जा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो, आजही 6 दशक पूर्वीचे हे गाणे किती लोकांच्या आठवणीत आणि होठात सहज बसले आहे.

لال پتھر سے گیت گاتا ہوں میں گنگناتا ہوں میں میں نے ہنسنے کا وعدہ کیا تھا کبھی राखी आणि विनोद मेहराच्या निरागस नात्यातला तरल रूप देणारे किरवाणी रागातलेच हे गाणे तेवढ्याच इनोसंट दिसला आपला मराठमोळा भोळा अमोल पालेकर सर्वांची आवडती फिल्म गोलमाल मध्ये आने वाला पल जाने वाला है हो सके तो इसमें जिंदगी बिता दो आर डी चे म्युझिक ऋषिकेश मुखर्जी यांचे डायरेक्शन आणि किरवाणी राग सर्व कॉम्बिनेशन अगदी बिंदिया गोस्वामीच्या मोठ्या डोळ्यात सहज दिसलं लताजींचे एक राधा एक मीरा ह्याच रागावर एकांतात घेऊन जाणारे हे गाणे सारंगीची धून लता दिदीचे ताने आपले इतके सुंदर नशीब होते की आपल्याला ही गाणी ह्या काळातल्या संगीतकारांनी कंपोज करून बसून आपल्याला तृप्त केले म्हणून आजही ही गाणी एवढी लोकप्रिय आहे मनाला ताजी तवानी करणारी टवटवीट करणारी धीरे धीरे चल चांद गगन में।

नाही. आणि आर डी बर्मननी मंजिल ह्याही गाण्याला किरवाणी रागातच ओवले. रिंग झिंगे रे सावन, संपूर्ण मरीन ड्राइव्ह, रिमझिम पावसात हातात हात घालून भिजणारा अमिताभ आणि मौसमीचे धावताना निघारस हसू, आठवलं किरवाणी.

असा आशा पारेख सायकलवर मैत्रिणी बरोबर जाऊन राहिली आहे आणि जीप मधून आपला हिरो रफीच्या आवाज मध्ये पुकारता चला हूं है असे म्हणत दोन्ही हाताने तिला प्रेमळ साथ घालताना जे म्युझिक वाजले आहे ना त्याला अजूनही तोड नाही. ऐकाल, पाय आणि मन थिरकायला लावणार, गुणगुणायला लावणार हे गाणं. म्हटलं ना, काही रोमॅन्टिक गाणी ही अशीच आयुष्यभर समृद्ध करून गेली. प्रियकरनी साथ घालावी, ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा आणि आपला माहोल असा मस्त रोमांटिक होत जातो. संगीत हे संस्कार घडवते. ज्यांच्या हृदयात संगीत आणि कला वास करतात ना, असे शुभ्र कळ्यासारखे सुवासिक सूर सतत भरत जातात. कट्यार काळजात घुसली हा सिनेमा सुबोध भावे एक शिष्याचा. अगदी शास्त्रीय संगीतवर सर्व गाणी अगदी अवीट श्रवणीय अशीच होती. त्यातलीच एक कव्वाली, सच्ची तेरी खुदाई यार इलाही मेरे यार इलाही, आह असीम. तेव्हा खानसाहेबचे डोळे बघाल, तेव्हा सुबोध भावे ह्याच्या चेहऱ्याकडे बघाल, संपूर्णपणे दोघे अक्षरशः जगले आहेत ही कव्वाली. बादल की बूंद सागर की लहर का गीत है ये दुनिया, असीम गोड वाटले. कव्वालीच्या रचनेत राहूनही अमर्याद स्वातंत्र्य आले आहे. किरवाणी रागच हाही मोहिनी घालणारा इथेही आहे. फिल्म गीत गझल ऐकले ह्या रागात तर ह्यामध्ये भक्तिरस खूपच छान फुलला आहे. शब्द सूर आणि कट्यार काळजात घुसले. किरवाणी राग सारखे गोड कलाकारांना घडवणारे सूरपैकी एक संपूर्ण अशा स्वरूपात सातही स्वर असलेला गांधार आणि दैवत कोमल असलेला मोहिनी घालणारा अवीट गोड राग. भक्तिरसात किरवाणी सारखा शृंगार आणि भक्तिरसाची रचना ह्या खूप खुलल्या. महफिलमध्ये गुरुची बंदिश एखादा राग ऐकत असतो, त्यातले भाव सूर ताल मधल्या श्रुती ह्या फक्त निरागसपणे विनम्र होऊन नतमस्तक होऊन फक्त झेलायच्या असतात. घेत राहावे उंजळ भरून. जेव्हा त्याच्यातला कलाकार गातो ना, मयूर नाचत असतात त्याच्या शब्दात, तेव्हा ते फक्त कलाकार असतात. त्यांची कला 52 नक्षी सुवर्ण होऊन तप्तपणे झळकत असते. आणि जेव्हा ते उंच आलाप घेतात ना, त्या उंचीपर्यंत त्या आलाप आणि ताण्यामधल्या सूर्याच्या तप्त किरणाने आपण नाहून निघालेलो असतो, तृप्त होऊन. प्रपुरिका किरवाणी राग.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दयावान या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. मान गए उस्ताद या चित्रपटामधलं संगीतकार सोनी कोमी.

ऐकूया जोशीला या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांचं आखरी रस्ता या चित्रपटामधलं, मोहम्मद अजीज आणि एस जानकी यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

फडकर यांच्या आवाजात कलाकार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीतरचना मनोज कुमार.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27

0: 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रवाशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. अब्दुल्ला ह्या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूया त्रिशूल या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनयी होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धरी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. यानंतर शम्मी कपूरचा सिनेमा होता. निर्माता, निर्देशक, कथा व पटकथा लेखक के ए अब्बास यांचा चार दिल चार आहे. यामध्ये राज कपूर, मीना कुमारी, अजी

गीत कुमकुम शमी कपूर नाज, संगीतकार ते अनिल विश्वास आणि गीत साहिर. मुकेश हे गाणं तुम्ही निश्चित ऐकलं असेल. नहीं किया तो करके देख, तू भी किसी पे मर के देख,

गाणी आणि संगीत एकदम छान जुळून आलं होतं. एक लोकगीत आधारित गाणं पण यात फारच छान जमलं होतं मीना कपूर यांच्या आवाजात. कच्ची है उमरिया, बाली है कनरिया, तू ही मोरे रंग.

0: या सिनेमाने भारतात कमी धंदा केला, पण याच वेळेस विशांताराम यांचा चिराग कहा रोशनी कहा हा जोरात होता, पण चार दिल चार राह हे रशियात फारच उत्तम चालला आणि भरपूर कमाई केली. निर्माता बी एल राहुल आणि दिग्दर्शक टी प्रकाश राव यांचा कॉलेज गर्ल, यामध्ये शम्मी कपूर, वैजयंतीमाला, संगीत शंकर घेण्यांचं, रफीचं हे गाणं तर अगदी टिपिकल हम और तुम और ये समा.
1: ओके

या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी या सिनेमात पदार्पण केलं होतं. लता रफीचं हे युगलगीत पण पहिले पहिले प्यार का इशारा.

निर्माता दर्शक विभूती मित्रा यांचा वसंत या सिनेमात शम्मी कपूर नूतन, एक संपूर्ण रोमॅन्टिक सिनेमा. संगीत उपी नय्यर यांचं होतं. रफी आशाचं हे युगलगीत मैं खूबसूरत हूँ.

अजून एक गाण्यातलं खूप गाजलेलं होतं ते म्हणजे देखो जी देखो सुनो ये बात, निर्माता दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांनी एक नवीन सिनेमा काढायचं ठरवलं ज्याचं नाव होतं हिटलर आणि प्रमुख भूमिका देवानंद करणार होते. पण ऐन वेळेस काही कारणास्तव देवानंदनी नकार दिला आणि नंतर त्याच्याऐवजी या सिनेमात शम्मी कपूर आला आणि सिनेमाचं नाव ठरलं होतं जंगली. नायिका म्हणून प्रसिद्ध नटी नसीम बानू यांची मुलगी सायरा बानू, जिचं सर्व शिक्षण लंडनमध्ये झालं होतं. यातली गाणी सर्वच फारच छान. जा जा जा मेरे बचपन कहीं जा के छुप ना जा,

त्या सुबीर सेननी मग शेवटी ही भेट घडवून आणली आणि तेव्हा शंकरखेंनी त्यांना स्पष्ट सांगितलं की 4-5 महिने बिलकुल वेळ नाही आहे. सुबोधकरजी म्हणाले त्यानंतर काम कराल का? ते म्हणले हो निश्चित करू. लगेच ॲडव्हान्स देऊन सगळं नक्की झालं. या सिनेमाचं शीर्षक गीत याहू चाहे कोई मुझे जंगली कहे हे गाणं खूपच गाजलं, म्हणजे त्याहून शमी कपूरची काही इमेजेस तयार झाली. त्यावर टीका पण झाली, हे गाणं आहे का, या ओरडण्याला गाणं म्हणायचं का? पण हे गाणं शैलेंद्र लिहिलं होतं. या टीकेला शंकरखेंचं उत्तर असं होतं, प्रत्येक गाणं हे प्रसंगानुसार असतं, सिच्युएशनवर ठरतं. आता यातला प्रसंग बघा, काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी चालू आहे, नायक नायिका एका घरात अडकले आहेत, हा बर्फ 2-3 दिवस पडत आहे, बाहेर पण जाता येत नाही. 3 दिवसानंतर जेव्हा बर्फवृष्टी थांबली तेव्हा नायक आनंदाने ओरडतो आणि बाहेर पडतो आणि तेव्हा हे गाणं असतं याहू. खरं म्हणजे याहू हे जे शब्द आहेत हे रफीच्या आवाजात नाही आहेत, हे प्रयागराज यांच्या

एकदा गाणं लोकप्रिय झालं की मग बघा, याच प्रयागराजने जब जब फूल खिले में सुद्धा या खुदा हे म्हणून अजून एक गाणं त्यात रफीतच होतं, हमको तुमसे प्यार आया. अर्थात गाणं रफीतच आहे. याशिवाय प्यार मोहब्बत मध्ये पण टायटल सॉंग मध्ये देवानंद सायरबानू आहेत, त्याच्यामध्ये पण शंकर घेंतेच म्युझिक आहे, आणि त्यामध्ये पण सुद्धा प्रयागराजाचं हुर्रे हू, प्यार मोहब्बत के सिवाय जिंदगी क्या जिंदगी.

0: 1961-62 एवढासा प्लेबॅक देणारा प्रयागराज, नंतर लेखक कुली 1983, नंतर 85 दिग्दर्शक म्हणून गिरफ्तारमध्ये अमिताभ आणि कमल वसन पण होते. किती प्रगती करतात माणसं बघा. म्हणजे जंगलीच्या पहिल्या गाण्यानंतर त्याला कमीत कमी 15-20 दिवस नीट बोलता येऊन इतक्याचा घसा खराब झाला होता. त्याचे कमी 8-10 रिटेक झाले होते आणि एका गाण्यात कमीत कमी 4-5 वेळा तो याहू ओरडणं होतं. आणि एवढंच काय, जंगली सिनेमात प्रयागराजचं क्रेडिटमध्ये नाव पण नव्हतं, पण तरी हिंमत न हरता एवढी प्रगती माणूस करू शकतो.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 9429484888.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सफर या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटामधलं, मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 आणि 94 239 84888 या क्रमांकांवर.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

संगीताचा घनभर स्वर तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: महाराज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 88.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रवाशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 888.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा, सादर करते प्रियंका घरटे। तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 63006016512 आणि 94239 84888.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मनशांतीच्या या आनंद वनभवनात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक जीवन यात्रेचं, त्यांच्या आकाशव्यापी कार्याचं वर्णन तरी कसं करायचं. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला हा राम अवतार प्रगटला. मराठवाड्याच्या जामगावी राम जन्मोत्सव सुरू असतानाच ठोसरांचा नारायण जन्माला आला. बालपणाच्या निरागस दिवसामध्येच चिंता करतो विश्वाची हा ध्यास ज्यांना लागला, त्या संत श्रेष्ठ रामदासांचं अवघं आयुष्यच एक करुणाष्टक होत. निरीक्षण, चिंतन, व्यासंग, सुखदुःखांचे पहाड पचवून रामदासांचा प्रत्येक श्वासच दासबोध झाला. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची अनुभूती होती. जीवनाच्या पूर्वार्धात सर्व शास्त्रांचा व्यासंग केल्यानंतर भोवतीच्या धर्ममार्तंड आणि विद्वज्जनांची असंख्य मतमतांतर ऐकल्यानंतर रामदास एकाच निष्कर्षाप्रत आले, भक्ती विण सर्व क्षीण. प्रत्येक क्षणाच्या मंथनातून नवनीताप्रमाणे व्यक्त झालेला सत्य कोणते मानावे या ध्यासाचा हा प्रवास, त्या अंतरीच्या प्रवासाची ही एक तगमग.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठूमाऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा पाहूया.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: दुपारचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रवाशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 88.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.